0: विसरून गेलाय कुण्या झाडाला भंडारी देव भंडारी
1: विसरून गेलाय कुण्या झाडाला भंडारी देव भंडारी
0: आओ येळकोट येळकोट.

0: ಮಲ್ಲಾರಿ ಮಾರ್ತಣ ಮಲ್ಲಾರಿ ಮಾರ್ತಣ ಮಲ್ಲಾರಿ ಮಾರ್ತಣ ಮಲ್ಲಾರಿ ಮಾರ್ತಣ ಮಲ್ಲಾರಿ ಮಾರ್ತಣ ಮಲ್ಲಾರಿ ಮಾರ್ತಣ.
1: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: फोनचे बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 5 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम म्हणजे जादूचा दिवाच. एकदा एक बाई सोवळं नेसून स्वयंपाक करत होती. बाईचं मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे आई मला घे म्हणून रडू लागलं. आई म्हणाले, बाळा मी तुला घ्यायला आतुर झाले रे, पण तू कपडे तेवढे काढून ये. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईनं येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईनं मुलाला पोटाशी घेतलं. आपलंही ते लहान मुलासारखं झालंय. वासना विकार अहंभाव इत्यादीचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो. मग त्याच्याने आपली भेट होणार कशी? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे. त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणं काढून टाकत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही. संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गानं गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलंच असेल की श्रीकृष्णाकडं दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं की ज्याला मी हवा असेन त्याला माझं सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत. हे ऐकून दुर्योधनानं त्याचं सगळं सैन्य मागून घेतलं. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळते, कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सगळं व्यर्थ आहे. प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग आहे? कुणी आपल्याला सांगितलंही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे, तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु संतांनी आपल्यावरती फार मोठे उपकार करून ठेवलेले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिलाय. त्यात सत्संगतीचं तेल घातलं म्हणजे झालं. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीनं वागून जो नामात राहील त्याला नामाचं प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वाचा पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. 3 गोष्टींना अत्यंत जपा. परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका. तुम्हाला भगवंताचं प्रेम खात्रीनं लागेल. मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणानं वागून प्रपंच करावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर
3: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 248 दशक 20 समास दुसरा सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ मूळ माया चंचल ज्याप्रमाणे गगन अंतराळ चहूकडे असतं त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म निश्चळ आहे दृश्य आलं आणि गेलं पण ज्याप्रमाणे आकाश सगळीकडे तुम्हाला दिसतं तसंच ब्रह्म आहे जिकडे पाहावं तिकडे अपार कुठेही पार नाही कुठे असे एक जिन्सी त्याच्यासारखं स्वतंत्र दुसरं नाही विवेकाने दृश्य ब्रह्मांड ओलांडून आकाशाशी तन्मय झाल्याने आपल्या ठिकाणचे चांचल्य जणू नव्हतंच असा अनुभव येईल वृत्तीला निवृत्त करण्याचं हे साधन आहे अशा प्रकारे ते अवलोकावं चंचल व्यापकाच्या नावे शून्यच तिथे दिसतं विवेकाद्वारे दृश्य काढून टाकलं तर परब्रह्म हे संधी सगळीकडे कोंदाटलेलं आहे असं समजेल कोणालाही त्याचं अनुमान करता येत नाही आकलन होत नाही वर खाली सगळीकडे पाहता निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे आहे त्याचा अंत पाहण्यासाठी मन कुठे धावेल दृश्य चळत नाही ब्रह्म चळत नाही दृश्य कळत ब्रह्म कळत नाही ब्रह्म कल्पनेला देखील आकलन होत नाही कल्पना म्हणजे काहीच नाही ब्रह्म तर जिथे जिथे तिथे सगळीकडे आहे महावाक्याचा अर्थ तो मीच आहे म्हणजे तो माझं दृश्य नव्हे परब्रह्मा एवढं थोर नाही श्रवणासारखं साधन नाही कळल्याशिवाय समाधान नाही मुंगीसारखं हळूहळू जायचं किंवा पक्ष्यासारखं थेट फळ गाठायचं साधकाने मनन केलं म्हणजे बरं परब्रह्मासारखं दुसरं काहीच नाही आणि स्तुती उत्तर परब्रह्मामध्ये नाही परब्रह्म एक जिन्सी आहे त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही जे महानुभाव पुण्यराशी आहे तेच त्याचं वर्णन करू शकतात चंचलामुळे दुःख प्राप्ती होते निश्चळा एवढी विश्रांती नाही निश्चळाचा प्रत्यय पाहतात ते महानुभाव मुळापासून शेवटपर्यंत विचारणा केली तरी प्रत्यय व्हावा असा मनाने निश्चय केला त्यालाच ते मिळतं कल्पनेची सृष्टी झाली त्रिविध प्रकारे त्रिगुणांपासून ती भासली तीक्ष्ण बुद्धीने ते मनामध्ये आणलं पाहिजे मूळ मायेपासून त्रिगुण निर्माण झाले हे मुख्य लक्षण 5 भूतांचा तो ढोबळ गुण दिसतो त्यावरून हे स्पष्ट होतं पृथ्वीपासून 4 खाणी 4 प्रकारची वेगवेगळी करणी सकल सृष्टीची चाल इथून पुढे ब्रह्मप्राप्तीनंतर नाही सृष्टीचे विविध लक्षण विशद करताना श्रोत्यांनी तिकडे लक्ष दिलं पाहिजे परावाचा जशी स्फूर्तिमय त्याप्रमाणे एकोहम बहुश्याम ही आद्य स्फूर्ती म्हणजेच मूळ माया होय मूळ मायेतच सृष्टीचे सूक्ष्म बीज आहे जड पदार्थामध्ये चेतना निर्माण करते म्हणून त्याला चैतन्य म्हणतात सूक्ष्म रूप प्रत्यक्ष दाखवता येत नाही ते चिन्हावरून समजावं लागतं प्रकृती पुरुषाचा विचार केला तर अर्धनाटी नटेश्वर असं त्याला म्हणतात अष्टधा प्रकृतीचा विचार सर्व काही आहे महत्तत्व हे मूळ मायेचं नाव आहे त्याचा संकेत आहे कारण तिच्या त्रिगुण गुप्त रूपाने असतात जिथून गुण प्रगटतात तिला त्यावेळी गुणक्षभिणी म्हणतात त्रिगुणाची रूपे समजतात ते साधू धन्य होत हे त्रिगुण अप्रगट स्थितीत सौम्यावस्थेत एकसारखे वाटत असल्याने त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात सूक्ष्म संकेत लोकांना अगम्य आहे मूळ मायेपासून त्रिगुण हे चंचल असे एकदाशी एक

कधीशी लक्षण असून प्रत्यय पाहिला की नंतर ती खूण मनाला पटते. पुढे पंचभूतांचे बंडे सप्तद्वीप नवखंड वसुंधरेवर उदंड वाढलेले आहेत. त्रिगुणापासून पृथ्वीवर दुसरा एक प्रकार आणि त्यातून तिसरा प्रकार जन्म घेतो. पृथ्वी हे नाना जिनसांचे बीज आहे. तिथे अंडज, जारज, श्वेतज, उद्विज चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झालेले आहेत. खाणी वाणी होतात परंतु पृथ्वी जगतामध्ये आहे तशीच आहे. त्यात उदंड प्राणी येतात जातात असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेहो नमस्कार. नमस्तस्मै गणेशाय. ब्रह्म

विघ्नांचा सागर शोषून टाकण्याच्या कामी ज्याचं नाव अगस्त्य मुनींसारखं प्रभावी आहे अशा त्या ब्रह्मविद्या प्राप्त करून देणाऱ्या श्री गणेशाला आमचा विनम्र नमस्कार असो. श्रोते हो, जीवनामध्ये नाना रंग असतील तरच जगण्यामध्ये मजा आहे, आनंद सौख्य समाधान आहे. श्री गणराय हे विघ्नहर्ते आहेत, त्यांना आपण विसरलो तर रंग पुन्हा सुना सुना होईल. विद्यादायिनी मंत्रतंत्रांची स्वामिनी माता शारदेला विसरलो तरीही रंग पुन्हा सुना सुना होईल, आणि श्री सद्गुरूंना विसरल्यावर तर सगळं जीवनच भकास होईल. तेव्हा श्री गणराय, माता शारदा आणि श्री सद्गुरू यांना आमचं विनम्र वंदन. चला तर आता ऐकूया जीवनामध्ये सगळे रंग भरणारा हा गण, शाहीर पठ्ठे बापूरावांचा. गायक कलाकार शाहीर साबळे आणि सहकारी. आधी गणाला रणी आणला, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना.

श्रोते हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांचा महिमा अनन्य साधारण आहे. श्री तुळजाभवानी माता, श्री अंबाबाई महालक्ष्मी माता, श्री रेणुका माता आणि श्री सप्तशृंगी माता शक्ती देवतांची नावं अनेक आहेत. जोगेश्वरी, योगेश्वरी, कालिका, येडेश्वरी किती म्हणून नावं आठवावीत बरं. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. हे माते, कणाकणातली शक्ती क्षणोक्षणी माझ्यामध्ये संचरावी, तरच हा संसार सागर आम्ही सुखानं पार करू शकू. तेव्हा हे माते, आमच्यावर तुझा वरदहस्त नित्य राहू दे. माते, वरदहस्त नित्य राहू दे. चला तर आता ऐकूया कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं हे शक्तिगीत. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनामध्ये मुख्य स्वर आशा भोसले यांनी दिलेला आहे.

0: श्रोते हो, माया ममतेचा गुलाल आणि भावभक्तीची फुलं या देवा ज्योतिबाला फार प्रिय आहेत. परस्परातील प्रेम भावनेनं प्रपंचाची ताकद वाढते. सुदृढ प्रपंचातच दान धर्माचं पालन चांगल्या प्रकारे करता येतं. कोल्हापूर शेजारीच असलेला ज्योतिबाचा डोंगर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, भक्तीपीठ आहे, ऊर्जा स्थान आहे. तेव्हा चला तर आता ऐकूया कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातलं जगदीश खेबुडकरांचं हे ज्योतिबा गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि सहकारी. चांग भल र चांग भल देवा ज्योतिबा चांग भल.
1: ज्योतिबाच्या नावानं
2: चांग भल,
1: भैरवनाथाच्या नावानं
2: चांग भल,

श्रोते हो, नामसाधनेचा वसा घ्यायला अनेक संतांनी आग्रह धरलेला आहे. कर्मकांडामध्ये गुरफटून न राहता नामस्मरण करत राहावं, त्यामुळे चित्तशुद्धी होते, सत्वगुण वाढीला लागतो आणि शक्तीही टिकून राहते. ज्या योगे उत्तम प्रपंच करता करता परमार्थही साध्य होतो. नामाने पाषाण तरले, नामाने पापी उद्धरले, नामाने समाधान लाभले, नामानेच भाग्य उजळले, अशी परमधन्यावस्था भाविकाला प्राप्त होते केवळ नामसाधनेनं. चला तर आता ऐकूया यशवंत आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर माऊलीचा हा अभंग. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. संगीत सूर्य, केशवराव भोळे यांनी स्वरबद्ध केलेला हा अभंग संत ज्ञानेश्वर या चित्रपटातला आहे. ऐकूया.

प्रणप्रिय अशा जमिनीवर गुणी बैलांनी नांगरून मायेनं पेरणी केली. मृग नक्षत्रावर बसून पर्जन्य देवाची स्वारी दिमाखामध्ये आली. माता लक्ष्मीनं कृपा केली आणि मोत्यांची रास घरी आली. शेत अस मोत्यानं बहरलं, शेत अस मोत्यानं बहरलं, आजवरी नाही कुणी पाहिलं, हे हे आजवरी नाही कुणी पाहिलं. सगळीकडे समृद्धी आली, कष्टाचं चीत झालं. ही सारी त्या भगवंताची कृपा होय, भगवंताची कृपा. श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत, आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, करू काम स्मरू नाम, मुखी राम हरे रे, मुखी राम हरे रे. संगीत सूर्य केशवराव भोळे यांच्या संगीत नियोजनामध्ये मुख्य स्वर दिलेला आहे संगीतकार वसंत देसाई यांनी. ऐकूया.

0: बरं दर्शवते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: तुमचं बिल या वस्तू कानातले
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरी 30% सूट आहे. बघून घ्या हमखास गिफ्ट. हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
1: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्प.
9: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 प्रसारित होईल दिनविशेष. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:20 प्रसारित होईल भक्तिसंगीत. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट. सकाळी 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. सकाळी 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 11 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 2 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. दुपारी 3 प्रसारित होईल कार्यक्रम कालाय तस्मै नमः, सादर करते डॉक्टर रवी कोरांने. दुपारी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर उपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 5 सप्टेंबर, आजचा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान तत्वज्ञ आणि भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी असतो. त्यांच्या स्मृतीस आणि शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. आजच्या दिवशी 1977 रोजी व्हॉएजर 1 या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. 1910 रोजी भारताचे माजी क्रिकेटपटू फिरोज पालिया यांचा जन्म झाला होता. 1986 रोजी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: शेतकरी बंधूंनो, आज आपण खरीप हंगामात जे प्रमुख कडधान्याचे पिकं घेतली जातात त्यांच्या वाणाविषयी जाणून घेऊया. प्रामुख्यानं वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये तूर, उडीद आणि मूग हे प्रमुख कडधान्य पिकं खरीपात घेतली जातात. त्यातही तुरीचं पीक हे अतिशय महत्त्वाचं पीक. तर या तुरीच्या पिकातील वाणाचा जेव्हा आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये या तुरीच्या वाणाचं वर्गीकरण आपल्याला तीन चार भागामध्ये करता येईल. अति लवकर तयार होणाऱ्या जाती, त्यांचा कालावधी साधारणतः 110 ते 115 दिवस असतो. लवकर तयार होणाऱ्या जाती, ज्यांचा कालावधी 135 ते 160 दिवस असतो. मध्यम उशिरा तयार होणाऱ्या जाती, त्यांचा कालावधी साधारणतः 160 ते 200 दिवस असतो. आणि उशिरा तयार होणाऱ्या जाती, त्यांचा कालावधी 200 दिवसापेक्षा जास्त असतो. तर आपण हे जसं वर्गीकरण पाहिलं तर या वर्गीकरणामध्ये आपण जेव्हा विचार करतो आपल्या जमिनीचा प्रकार आणि पिकाचा कालावधी, वाणाचा कालावधी पाहून आपण वाणाची योग्य निवड तुरी करता केली पाहिजे. जेव्हा आपण वाणाचे वैशिष्ट्य लक्षात घ्यायला लागतो तर त्याच्यामध्ये प्रमुख वाण म्हणजे ICPL 87-119, त्याला आशा असं म्हणतो आपण. हा वाण 180 ते 200 दिवसात येणारा वाण आहे आणि याची हेक्टरी उत्पादन जे आहे साधारणतः 12 ते 14 क्विंटल पर्यंत मिळू शकतं. मर आणि वांज रोगाकरता तो प्रतिबंधक म्हणून आपण त्याची शिफारस केलेली आहे आणि भारी जमिनीत तो अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. दुसरा एक महत्वाचा वाण म्हणजे BSMR 736, हा 1994 याचं प्रसारण वर्ष आहे. हा 180 ते 190 दिवसात येणारा वाण हा मराठवाडा कृषी विद्यापीठानं शिफारस केलेला वाण आहे आणि पंजाब देशमुख कृषी विद्यापीठानं विदर्भासाठी सुद्धा त्याची शिफारस केलेली आहे. हा 13 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन देऊ शकतो. अधिक उत्पादन देणारा हिरव्या शेंगाचा, लाल दाण्याचा, मर व वांज रोगास प्रतिबंधक असणारा, अधिक उत्पन्न देणारा आणि लवकर तयार होणारा अशा प्रकारचं याचं आपल्याला म्हणता येईल. विशेषतः याच्यामध्ये मर आणि वांज रोग प्रतिबंधक हे जे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे हा वाण अतिशय शेतकऱ्यांनी स्वीकारलेला आहे आणि 180 ते 190 दिवसात तो येतो. 1-88-11 हा वाण कमी दिवसात येणार आहे. हा 130 ते 140 दिवसात येणारा वाण आणि हेक्टरी 10 ते 11 क्विंटल उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं. अधिक उत्पादन देणार आणि लवकर तयार होणारा हा वाण आहे. याशिवाय मारुती हे जुनं वाण जे आहे आपलं ICP 88-63 याला म्हणतो आपण, तर हे वाण 165-170 दिवसात येतं आणि मर रोग प्रतिबंधक आहे आणि भारी जमिनीत तो योग्य रीतीने येतो. दुसरा एक वाण आहे की याच वर्षी साधारणतः 2009 हा प्रसारण झालेला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्याची शिफारस केलेली आहे. PKV Tara असं त्याचं नाव आहे आणि याचा परिपक्वता कालावधी 178 ते 180 दिवस असून हेक्टरी उत्पादन 19 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर इथपर्यंत मिळू शकतं. अधिक उत्पन्न देणारा मर रोगास प्रतिबंधक आहे व वांज रोगास साधारण प्रतिकारक्षम आहे. फटका जाईचं प्रमाण इतर वाणापेक्षा 5 ते 10% अधिक आहे या वाणामध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारचा वाण म्हणून हा समोर येत आहे. याशिवाय मुगामध्ये जर आपण विचार केला तर मुगामध्ये कोपरगाव हा जुना वाण, तो साधारणतः 6 ते 7 क्विंटलपर्यंतचं उत्पादन येतं आपल्याला आणि 60 ते 65 दिवसामध्ये तो परिपक्व होतो. भुरी रोग आणि कर्पारोगास तो बळी पडतो. दाणा टपोरा असल्यामुळं हा अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी स्वीकारलेला वाण आहे. याशिवाय PKV Mug 88-02 हा वाण पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेला आहे. तो 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देतो आणि हा जो वाण आहे लवकर व एकाच वेळी परिपक्व होणार आहे आणि भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम आहे. याशिवाय 2007 PKV Green Gold, ज्याला AKM 99-11 असं आपण म्हणतो, हा वाण पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाने मुगामध्ये शिफारसित केला असून त्याचं हेक्टरी उत्पादन 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर असून मध्यम जाड दाणे आहेत आणि भुरी रोगास तो साधारण प्रतिकारक्षम आहे. उर्जामध्ये जर विचार केला तर TAU1 किंवा TAU1 ज्याला म्हणतो आपण, हे 1985 प्रसारित झालेलं वाण अतिशय चांगलं वाण आहे. जुनं वाण असून सुद्धा अतिशय चांगलं उत्पादन देतं. 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर त्याची उत्पादकता आहे, जाड दाण्याचं आहे, अधिक उत्पादन देणारा आहे. याच्याशिवाय PKV Udit 15 म्हणून एक नवीन वाण 2005 पंजाब देशमुख कृषी विद्यापीठांची शिफारस केलेली आहे. 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देतो, एकाच वेळी पक्व होतो आणि जाड दाण्याचा आहे, अधिक उत्पन्न देणारा आहे आणि भुरी रोगास तो कमी बळी पडतो. याच्याशिवाय TAU2 हा वाण 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देतो आणि अधिक उत्पन्न देणारा आहे आणि भुरी रोगास कमी बळी पडणारा वाण आहे. याच्याशिवाय रबीमध्ये सुद्धा उडदासाठी 1-4 ज्याला मेळघाट म्हणतो आपण, हा वाण रबीसाठी शिफारसित केलेला आहे आणि त्याचं उत्पादन रबीमध्ये पूर्व विदर्भात रबी करता त्याची शिफारस आहे. 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर त्याच्यापासून उत्पादन मिळू शकतं. तर हे काही महत्वाचे वाण त्याचा जर आपण अभ्यास केला आणि वापरले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. याच्याशिवाय माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण शाखेशी संपर्क केला अधिक माहितीविषयी मिळू शकते. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: दुकानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत सोनाली जोशी यांच्याशी, ज्या हॅपी आर्ट फाउंडेशन बद्दल आपल्याला सांगणार आहेत आणि त्यांच्या संस्थेविषयी जाणून घेणार आहोत, त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
3: नमस्कार.
2: मला थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काय करता, बाय प्रोफेशन कुठे असता.
3: माझं नाव सोनाली जोशी. बेसिकली मी आर्ट थेरपिस्ट आणि मंडला थेरपिस्ट आहे. गेले 12 वर्षापासून माझं एज्युकेशन सेक्टरमध्ये जास्त काम चालू आहे.
2: बर.
3: ज्याच्यामध्ये आपण आर्ट थेरपीचे वेगवेगळे उपक्रम किंवा मंडला थेरपीचे वेगवेगळे उपक्रम शालेय स्तरावरती आणण्यामध्ये आपण जास्त काम करतो आहोत.
2: बर.
3: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आर्ट आणि मंडला थेरपी हा जो आपला एक ट्रॅडिशनल फॉर्म आहे, बऱ्याच वेळेला लोकांना आर्ट म्हटलं की फक्त एवढंच माहिती आहे की आर्ट म्हणजे चित्रकला, पण आर्ट हे मनावर पण काम करतं ही गोष्ट माहिती नाहीये. त्यामुळे ह्याचा आपण एक थेरपी म्हणून वापर करून घेतो आणि अशा पद्धतीचं काम बेसिकली मी ऍज अन एज्युकेशनल आर्ट थेरपी एक्सपर्ट किंवा एक्सप्रेसिव्ह मंडला आणि आर्ट थेरपिस्ट म्हणून मी काम करते आहे.
2: बर. अच्छा, किती वर्षापासून आणि हे करत आहात?
3: गेले 12 वर्षापासून मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करते आहे आणि गेले 7 ते 8 वर्षापासून मी मेडिकल सेक्टरमध्ये पण काम करते आहे.
2: बर. पण संस्था सुरू करावी स्वतःची आणि काहीतरी काम करावं असं कधी वाटलं, म्हणजे काय नेमका टर्निंग पॉइंट ठरला यासाठी?
3: ज्या वेळेला मी शाळांमध्ये वेगवेगळ्या काम करत होते त्यावेळेला शहरी भागामधून मागणी जास्त होती. कारण शहरामध्ये मुलांच्या, जसं आपण म्हणतो की शाळा म्हटली की मुलाची प्रगती हा प्रत्येक पालकाचा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या वेळेला मी स्वतः ऍज अ आर्ट टीचर म्हणून पहिल्यांदा शाळेमध्ये लागले त्यावेळेला असं लक्षात आलं की मुलाच्या प्रगतीमध्ये कलेचा भाग हा साधारण मुलगा 5वी मध्ये असतो तोपर्यंत खूप असतो, पण 5वी 6वी नंतर मुलगा जसा पुढच्या इयत्तांमध्ये जातो त्यावेळेला घरनंच त्याच्यावरती प्रेशर येतं की आता तू सगळे खेळ कला बाजूला ठेव आणि आता फक्त तू अभ्यासाकडे लक्ष दे. आणि खरं तर जे त्या मुलाच्या आनंदाचं कारण आहे तेच कारण हे बऱ्याच वेळेला पालकांकडनं किंवा शाळेकडनं हिरावलं जातं. आणि अशा मुलांबरोबर ज्या वेळेला मला त्यांच्या मानसिकतेवर काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला असं लक्षात आलं की आर्टचा किंवा चित्रकला किंवा कुठल्याही छंदाचा किंवा कलेचा ह्या मुलाच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा भाग आहे. आणि मग तिथून पहिल्यांदा माझं मोठ्या शाळांमध्ये ह्याच्यावरती काम सुरू झालं. आणि असं लक्षात आलं की मुलाची फक्त अकॅडमिक प्रगती बघण्यामध्ये काही इम्पॉर्टन्स नाहीये. अकॅडमिक प्रगती जेवढी महत्वाची आहे त्याचबरोबर त्याची भावनिक पण वाढ झाली पाहिजे, त्याची इमोशनल ग्रोथ सुद्धा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या बिहेव्हिअरमध्ये म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये सुद्धा फरक पडला पाहिजे. जे आपण म्हणतो की शाळेमध्ये आपण होलिस्टिक एज्युकेशन याच्यावरती आजकाल शासन सुद्धा भर देतं की मुलांना संस्कार द्या, व्हॅल्यू द्या, तर ह्या सगळ्या गोष्टी शाळांमध्ये पहिल्यांदा मी काम करायला सुरुवात केली. असं लक्षात आलं की हा वेगळा विषय आहे. आज मोठ्या शाळा ज्या आहेत शहरांमधल्या त्या सगळ्याच शाळा ह्या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीने वेलकम करत आहेत किंवा त्या अशा पद्धतीचा अभ्यासक्रम राबवण्यामध्ये शाळा स्वतः अग्रेसर असते.
2: बरं.
3: पण ज्या वेळेला मी खेड्यांमध्ये गेले आणि खेड्यातल्या शाळांमध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला असं लक्षात आलं की तिथे बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी जरी शासनाने सांगितलेल्या असल्या तरी सुद्धा तिथे खूप साऱ्या अडचणी आहेत की ज्याच्यामुळे मुलांच्या इमोशनवर किंवा मुलांच्या मानसिकतेवर काम करणं शक्य होत नाहीये. आणि तिथून खरी माझी सुरुवात झाली की इथे एनजीओ किंवा आपली एक सेक्शन 8 कंपनी हॅपी आर्ट फाउंडेशन जी आहे तर ही जोपर्यंत आपण याच्यात सामाजिक कार्यात उतरत नाही तोपर्यंत तळागाळापर्यंत जाता येणं अशक्य आहे.
2: बरोबर.
3: आणि त्या प्रेरणेमधून ह्या संस्थेची सुरुवात झाली.
2: क्या बात आहे. बर. मग जेव्हा तुम्ही म्हटलात की बऱ्याचशा शाळा ह्या गोष्टीला छान रिस्पॉन्स देतात, मग शाळांवरती गेल्यावरचा अनुभव कसा असतो, म्हणजे मुलांना तुम्ही ऍक्च्युअल शिकवता की शिक्षकांना पण त्याचं थोडंफार ट्रेनिंग देतात, ते काम कसं चालतं?
3: आता ह्याच्या थोडस आधी थोडी माहिती देते की हॅपी आर्ट फाउंडेशन कशावरती काम करते आणि मग त्याच्यानंतर मी शाळेकडे वळते. बेसिकली आपण मुलाच्या हॅपीनेस कोशंट वरती काम करतोय. म्हणजे शाळेमध्ये जर का मुलाची प्रगती आपण बघितली तर पहिल्यांदा आयक्यू वरती खूप मोठा इम्पॉर्टन्स दिला जायचा की मुलगा इंटेलेक्च्युअली त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे. त्याच्यानंतर इक्यू आला की मुलांनी इक्यू सुद्धा त्याचा स्ट्रॉंग पाहिजे की जेणेकरून त्याचे इमोशन्स तो चांगल्या पद्धतीने त्याला मांडता आले पाहिजे. पण आता त्याच्याही पुढे जाऊन हॅपीनेस कोशंट हा फॅक्टर खूप महत्वाचा झालाय. अगदी सिंपल शब्दांमध्ये सांगायचं झालं तर जोपर्यंत तुम्ही आनंदी नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये प्रगती करू शकत नाही.
2: बरोबर.
3: थोडक्यात आपण काय करतोय तर ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ज्याला आपण हॅपी आर्ट प्रोजेक्ट नाव दिलेलं आहे त्याच्यामधनं मुलांना पहिल्यांदा आता आनंदी कसं राहायचं हे आपण शिकवतो आहोत. थोडक्यात आनंदी राहत असताना त्यांच्या भावनांवरही काम होतंय, इमोशनवर पण काम होतंय आणि ते व्यवस्थित असेल तर त्यांच्या मग अकॅडमिकमध्ये सुद्धा रिझल्ट दिसून येणार आहे. ज्या वेळेला आम्ही शाळांना भेट दिली त्यावेळेला असं लक्षात आलं की सध्याचा पॅटर्न जो चाललेला आहे अगदी पालकांकडनं सुद्धा किंवा बाहेरच्या जगामध्ये सुद्धा मुलाची प्रगती ही फक्त नंबर्स मध्येच मोजली जाती आहे.
2: बरोबर.
3: अशा वेळेला तो मुलगा खरंच म्हणजे डिप्रेशन सारखे शब्द किंवा एन्झायटी सारखे शब्द आजकाल लहान वयामध्येच मुलांच्या तोंडात पण यायला लागलेत आणि कृतीमध्ये पण दिसायला लागलेत. कारण का बरं तर हे जे प्रेशर सगळं त्यांच्यावर डेव्हलप होत आहे पण त्या मुलांना आज ते प्रेशर मोकळं करण्याचा मार्ग जो मिळत नाहीये त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांच्या हॅपीनेस कोशंट वरती काम करणं गरजेचं आहे. मग ज्या वेळेला आम्ही शाळांमध्ये गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की शाळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप काम होतं. बिल्डिंग चांगली असली पाहिजे, मुलांना बेंचेस व्यवस्थित असले पाहिजे, प्रयोगशाळा लायब्ररी ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, त्यांचा गणवेश चांगला पाहिजे, त्यांना पुस्तकं मिळाली पाहिजे, इथपर्यंतच काम होतं आहे. पण आज त्या मुलाच्या मानसिकतेवर कोणीही काम करायला तयार नाही. शाळा प्रयत्न करते पण आज शाळेकडे रिसोर्सेस नसल्याने किंवा योग्य पद्धतीची गाईडलाईन नसल्याने आज शाळा सुद्धा त्याच्यामध्ये खूप काही करू शकत नाहीये. त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण आम्हाला ही आली की शाळा काम तर करू इच्छिते पण शाळेकडे योग्य ते प्रोजेक्ट नाहीये आणि तिथे मग हे आमचं आर्ट थेरपी आणि मंडला थेरपी आणि हे हॅपी आर्ट प्रोजेक्ट एकदम फिट बसतं की तिथे या मुलांच्या मानसिकतेवर काम करता येतं. कुठलंही मूल जर का तुम्ही बघितलं तर ते एखाद्या झाडासारखं असतं. झाड जसं आपण म्हणतो की आपण पहिल्यांदा एक बीज लावतो त्या बीजाचं रोपट्यात रूपांतर होतं आणि रोपटच पुढे हळूहळू झाडामध्ये मोठं होतं. पण ह्या सगळ्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कारणीभूत असते ती त्याची मूळ. जर का मूळ पक्क असेल तर त्या रोपट्याला त्या अंकुरलेल्या बीजाला रोपट्यामध्ये आणि रोपट्यामधून झाडामध्ये जायला खूप मदत होते. कुठलंही वादळ आलं तरी सुद्धा जर का हे मूळ पक्की असतील तर ते झाड न कोलमडता परत उभं राहतं. मंडला थेरपी आणि आर्ट थेरपी असंच काम करतं. हे मुळांसारखं, शेवटी मुळं म्हणजे काय, मन आहे. तुमचं मन जर का भक्कम असेल तर तुम्ही कुठल्याही येणाऱ्या संकटाला पार करून जाऊ शकता आणि हे मन भक्कम करण्याचं, तुमचे इमोशन्स, तुमच्या भावना हे भक्कम करण्याचं काम हे आर्ट थेरपी आणि मंडला थेरपीच्या माध्यमातून केलं जातं. हे फाउंडेशन आहे. फाउंडेशन पक्क असेल तर येणारं कुठलंही संकट आज त्या मुलाला पुढे झेलता येईल, पेलता येईल आणि त्याच्यामधनं बाहेर पडता येईल.
2: खूपच छान. संस्था नेमकं काय काम करते हे तर कळलं पण संस्थेचं काम कशा पद्धतीने चालतं आणि म्हणजे मुख्य म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं होतं हे आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार. पण जाता जाता जर का तुमच्याशी संपर्क करायचा असला किंवा तुम्हाला भेटायचं असलं तर त्यासाठीचा पत्ता आणि फोन नंबर तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगावा अशी विनंती आहे.
3: आपल्या हॅपी आर्ट फाउंडेशनची वेबसाईट पण आहे happyartfoundation.com. तुम्ही या वेबसाईटलाही व्हिजिट केलीत तरी तिथे तुम्हाला सगळे डिटेल मिळतील. आणि माझं नाव सोनाली जोशी आणि माझा नंबर 8530902299 या नंबरवरही तुम्ही मला संपर्क साधू शकता.
2: तर मंडळी, रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या सोनाली जोशी यांच्याशी. त्यांच्याच कडून त्यांच्या संस्थेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 किलो.

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: सर्व रसिक वाचकांना विश्वास रेडिओवर मनापासून प्रेम करणाऱ्या विश्वासू श्रोत्यांना आणि रसिक वाचकांच्या मनःपूर्तीसाठी कृतिशील असणाऱ्या साहित्यिकांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सस्नेह नमस्कार. पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत जनामनात असणाऱ्या रामाच्या पुस्तकाबद्दल. पुस्तकाचे नाव रामराज्य आदर्श राज्याचा मानदंड. लेखक आहेत डॉक्टर कल्याण कुलकर्णी. कौटिलीय अर्थशास्त्र, अविस्मरणीय युरोप, सामाजिक शास्त्राचा अभ्यास आणि संश्लेषणात्मक दृष्टिकोन, संस्मरण वैभवशाली संस्कृतीचे पंचरंग, कौटिल्याज अर्थशास्त्र अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि सर्वसमावेशक विकास ही त्यांची प्रकाशित ग्रंथसंपत्ती आहे. आणि या पुस्तकाचे मनःपूर्वक अवलोकन केल्यावर त्यांचे हृदयपटलावर स्वाध्याय प्रणेते सर्व स्वाध्यायींचे हृदयस्थ परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजींची पूर्णांशाने छाप पडलेली दिसते. समग्र मानवी जीवनाचा उच्चतम आदर्श म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम आणि उच्चतम आदर्श राज्याचा मानदंड म्हणजे रामराज्य. अशा रामराज्यास सर्वांना समजावून सांगणे ही साधारण गोष्ट खचितच नाही. आणि हे शिवधनुष्य पेलणाऱ्या डॉक्टर कल्याण कुलकर्णींना वंदनच. आज कलियुगात सांप्रत काळी कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ह्या साऱ्याच व्यवस्था बिघडलेल्या असताना आणि नैतिक मूल्य, मानवी मूल्य, आध्यात्मिक मूल्य, भौतिक मूल्य तसेच सांस्कृतिक मूल्य ही सारीच मूल्य बिघडलेली असताना मार्गदर्शक म्हणून कोणाकडे पाहावं? तर सर्व अभ्यासूजनांचे उत्तर एकच येते, राम आणि रामराज्य. डॉक्टर कल्याण कुलकर्णींचे रामराज्य आदर्श राज्याचा मानदंड या पुस्तकात या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे रसिकांना, वाचकांना, अभ्यासूंना आणि भावपूर्ण दृष्टी राखणाऱ्यांना निश्चितच सापडतील असा सकारात्मक आशावाद मी ठेवतो व आपण असंही सांगतो. पुस्तक हातात पडताच पुस्तकावरचा श्लोक भुरळच घालतो. माझ्या राज्यात कुणीही चोर नाही, कंजूष नाही, मद्यपी नाही, यज्ञ न करणाराही नाही, मूर्ख नाही, व्यभिचारी आणि व्यभिचारिणीही नाही. हा त्या श्लोकाचा अर्थ. अशा अर्थाचा श्लोक जर मुखपृष्ठावर असेल तर पुस्तकात ज्ञानधन संचय केवढा असावा कल्पना करा. आणि पुस्तक वाचाच, कारण हा श्लोक आदर्श, अपराधमुक्त आणि नैतिक मूल्यांनी परिपूर्ण असणाऱ्या समाजाचीच संकल्पना सादर करतो. पुस्तक उघडल्यावर अनुक्रमणिकेवर नजर फिरवली तर कुलकर्णी सरांचे हृदय वाचल्याचा आनंद वाचकास मिळेल. मनोगत उत्तमच आणि मनोगतानंतर येणारे दुर्लभम भारते जन्म याचे वर्णन मधुर आणि मनोवेधक. समन्वय म्हणजे मानवी जीवन आणि त्याचा अभाव म्हणजे पशुजीवन हे एकच वाक्य संपूर्ण पुस्तकाचा सार म्हणू शकत नाही, तर अनेक उद्धरणे वा अवतरणे आपल्यास पुस्तकात सापडतात जी मानवी जीवनात अतिशय उपयुक्त ठरतील. आदर्श राज्याचे मानदंड सांगताना युधिष्ठिराचे धर्मराज्य, आर्य चाणक्याने प्रस्थापित केलेले चंद्रगुप्ताचे आर्य राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य या तिघांचे विश्लेषण दिले आहे. तर आज रामराज्याचे साधर्म्य परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे दादाजींच्या स्वाध्याय परिवाराशी दाखवले आहे. ते दाखवताना अगोदर वर्णित वैशिष्ट्य निर्मित स्वयंशासित समाजाची आठवण पुन्हा झाल्याशिवाय राहत नाही. एकंदरीत रामराज्य हा एक चिरंतन विचार मांडताना घेतलेली चपखल उदाहरणे व केलेल्या ऐतिहासिक घटनांचा पाठपुरावा पुस्तकातील प्रत्येक शब्द वाचण्यास भाग पाडतो. हे सारच पुस्तक घेऊन वाचल्याशिवाय कसं कळावं? रामराज्य आदर्श राज्याचा मानदंड या डॉक्टर कल्याण कुलकर्णी महोदयांच्या दैवी कृतीस मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ही दैवी कृती प्रत्येक रसिक वाचकांच्या मनाचा रामबाण वेध घेईलच याची तिळमात्र शंका नाही. अशीच दैवी कृती पुन्हा रसिकांना त्यांच्याकडून प्राप्त हो ही सद्भावना व शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात पुढील पुस्तक घेऊन. तोवर विश्वास रेडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांना वैद्य भूपाल देशमुखचा सविनय सादर प्रणाम. धन्यवाद.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जगदीश खेबडूकर यांचं गीत सवाल माझा ऐका. या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
4: चुमक चुमनते नाचले

0: तुमचं बिल यापस दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे समीर यांचं किशोर कुमार यांनी गायलेलं दो कैदी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी

0: ज्ञानाच्या प्रकाशानं विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक नमन.
1: शिक्षकांना दिलेलं ज्ञान हीच आयुष्याची खरी श्रीमंती.
0: वडनेरे सराफ परिवारातर्फे सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: चोरी चोरी या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं बनफूल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: फिजा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं नक्षलापुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि चित्रपट दिलगीर आहे.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: आता ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजूह सुलतानपुरी यांचं। संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
4: कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. ही भक्तिरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. घर घर की कहाणी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: शेती म्हणजे समृद्धी शेती म्हणजेच संपत्ती येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर जरूर ऐका दर गुरुवारी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं नक्षलाल पुरी यांचं गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत चेतना या चित्रपटामधलं

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया सरगम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं लफंगे या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन आणि उस्ताद सुलतान खान यांच्या स्वरात.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: कार्यक्रमात आता ऐकूया गोलमाल या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. ऐकूया सपन चक्रवर्ती आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया आह या चित्रपटामधलं. संगीत शंकर जयकिशन.

0: लाईटचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं संगीतकार एन दत्ता

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत आहे अगर तुम न होते या चित्रपटामधलं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
3: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
3: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
4: हम तुम पे मरते है या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं आणि हे गीत गायलं आहे उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम वाटी लागू
5: ऐकूया बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात जॉनी वेरा नाम या चित्रपटामधलं.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आहे, ग दि माडगुळकर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जिद्द या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. राम उगावकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटामधला सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिला है पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आपण ऐकणार आहोत ग. दी. माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक विश्वासाचं नातं. स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीझन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. कवी योगेश यांचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 5 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. आणखी हल्ल्यांसाठी अमेरिका सज्ज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणवर आणखी हल्ले करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य आम्हाला हवे तेव्हा सज्ज असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, काल रात्रीचा हल्ला अत्यंत मोठा होता, आम्हाला हवे तेव्हा पुन्हा हल्ला करण्यासाठी आम्ही तयार आहोत. होमुझ समुद्रधुनीलगत इराणने उभारण्याचा प्रयत्न केलेली सर्व नवीन उपकरणे अमेरिकेच्या सैन्याने नष्ट केली असा दावाही त्यांनी केला. इराणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की मंगळवारी रात्री अमेरिकेच्या हल्ल्यात दक्षिण इराणमधील एका विवाह सोहळ्याला लक्ष्य करण्यात आले. या घटनेत किमान 4 जण ठार आणि डझनभर जखमी झाले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या वृत्तांची चौकशी सुरू करण्याचे सांगितले आहे. अमेरिकेचे सैन्य कधीही नागरिकांना लक्ष्य करीत नाही असेही कमांडने स्पष्ट केले. आता वळूया पुढील बातमीकडे. त्रिभाषावर तोडग्याचे प्रयत्न सुरू, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 भारतीय मातृभाषांसह 3 भाषा शिकणे बंधनकारक करणारे धोरण CBSEने सादर केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीबाबतच्या सूचनांवर काम सुरू आहे अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठास ही माहिती दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ विविध कार्यपद्धती निश्चित करण्याच्या प्रक्रियेत असून त्यासाठी वेळ आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. न्यायालयाने याची नोंद घेऊन सुनावणी आठवडाभर पुढे ढकलली. 27 मे

0: या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नव्या मार्गदर्शक सूचना प्रसूत केल्या आहेत. दप्तराचे वजन नियमितपणे तपासण्याबरोबरच विद्यार्थ्यांना दररोज आवश्यक तेवढीच पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य आणावे लागेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी आता शाळांवर सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पुस्तके दररोज शाळेत आणण्याची गरज भासू नये यासाठी शाळांनी वर्गाचे वेळापत्रक योग्य पद्धतीने आखावे, त्यामुळे दप्तरातील अनावश्यक साहित्य कमी होण्याची अपेक्षा आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. सुरगाण्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का. तालुक्यातील राहुडे, सरड, हरणटेकडी आणि संजयनगर परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रांच्या नोंदीनुसार पहाटे 5:42 झालेल्या या भूकंपाची तीव्रता 1.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू 20.455 उत्तर अंशास आणि 73.731 पूर्व रेखांशावर जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर खोलीवर असल्याचे नोंदवण्यात आले आहे. दरम्यान सुरगाणा तालुक्यात मंगळवारी हरणटेकडी, शिंदेपाडा आणि हिरडीपाडा परिसरात भूकंपाचे 3 सौम्य धक्के जाणवले होते. त्यातील पहिल्या धक्क्याची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 2.5 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काहीशी चिंता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि कळवण परिसरात भूकंपीय हालचालींची नोंद होत आहे, त्यामुळे प्रशासनाकडून या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सुरगाणा तहसील कार्यालयात ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कार्यान्वित करण्यात आला असून त्याद्वारे परिसरातील भूकंपीय हालचालींची रिअल टाइम नोंद घेतली जात आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पाठलाग या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात तांबडी माती या चित्रपटामधलं गीत. कवी योगेश यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथा कथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: आता कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचा घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, काळी बायको या चित्रपटामधलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं गीत. प्रल्हाद केशव अत्रे यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे कलावंतीन या चित्रपटामधलं. जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे भास्कर चंदावरकर यांनी.
1: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो.

जानता है? बोलो, घुमड़े का पिल्लू।

0: दूसरा कौन छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत। गदी माडगुळकर यांची शब्दरचना, ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे N. दत्ता यांचं।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानकी. या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लोक परलोक या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

इंद्रलोक में होता है क्या ऐसा ना।

देखो इसे कहते हैं रंबा संबा।

0: ज्ञानाच्या प्रकाशाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक नमन.
1: शिक्षकांनी दिलेलं ज्ञान हीच आयुष्याची खरी श्रीमंती.
0: वडनेरे सराफ परिवारातर्फे सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. सुहाग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 सिडको।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत और कौन या चित्रपटामधलं। अमित खन्ना यांचं गीत, गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे जनता हवालदार या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि मेहमूद यांच्या आवाजात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं प्रेमबंधन या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: फरमाईश श्रोते हो, तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: गोदावरी माता।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण अंड्यावरील कोंबड्यांचा आहार आणि त्यांच्यामधील घटक आणि त्याचे प्रमाण याविषयी जाणून घेऊया। अंड्यावरील पक्ष्यांची त्यांच्या वयोमानानुसार म्हणजे पिले म्हणजे जवळपास 0 ते 8 आठवड्यापर्यंत, दुसरे म्हणजे याच्यामध्येच ग्रोहर ज्यांना आपण वाढीव पक्षी म्हणू 9 ते 20 आठवडे, आणि अंड्यावरील पक्षी ज्यांना आपण लेयर्स म्हणतो 21 ते 72 आठवडे, अशा 3 गटात विभागणी केली जाते। व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने पिलांची जोपासना व्यवस्थित होणे आवश्यक असते। त्या काळात त्यांचे संगोपन, संतुलित आहार, विविध लस टोचणी तसेच उष्णता इत्यादी गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते। शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळात म्हणजे 0 ते 8 आठवडे पिलांना आपण चिकमॅश हे खाद्य द्यावे। यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पिलांची वाढ झपाट्याने होते। 9व्या आठवड्यात पिले ग्रोअर्स गटात मोडतात, यालाच वाढीव पक्षी असे म्हणतो। ही अवस्था म्हणजे पक्ष्यांची जोमाने वाढण्याची अवस्था। या काळात त्यांना ऊर्जा पुरवणारे अन्न घटक असलेले खाद्य द्यावे, त्यासाठी ग्रोअर मॅश हे तयार खाद्य मिळते। खाद्यात बदल करताना अचानक बदल करू नये। प्रथम दोन्ही प्रकारचे खाद्य मिसळून नंतर एका प्रकारचे खाद्य कमी करावे आणि दुसऱ्या प्रकारचे खाद्य वाढवत जावे। पक्ष्यांच्या वाढीच्या काळात 14व्या आठवड्यात पक्ष्यांची चोच कापणे जरुरीचे असते, तसेच उरलेले लसीकरणही याच काळात केले जाते। याचे कारण असे की 20 आठवड्यांनी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात। जेव्हा अशा पक्ष्यांमध्ये शारीरिक शैथिल्य निर्माण करण्याच्या गोष्टी शक्यतो उत्पादनाच्या काळात टाळाव्या। शेतकरी बंधूंनो, साधारण 18व्या आठवड्यात पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात, परंतु या काळात अंडी उत्पादन फारच कमी, तसेच अंड्याचा आकारही लहान असतो। अंडी उत्पादनाला खरी सुरुवात होते ती 20 आठवड्यानंतर। पक्ष्याची अंडी घालण्यास सुरुवात केल्यावर घरामध्ये अंडी घालण्यासाठी भांडी बसवावीत, तसेच पक्ष्यांना कृत्रिम उजेड द्यावा, त्यामुळे अंडी उत्पादन वाढते। त्याचप्रमाणे पक्ष्यांना लेयर मॅश हे खाद्य देण्यास सुरुवात करावी। खाद्यात बदल करताना सावकाश करावा। 20 आठवड्यानंतर प्रत्येक महिन्याची एखादी तारीख ठरवून त्या तारखेला जंताचे औषध द्यावे। कोंबड्यांचे जास्तीत जास्त अंडी उत्पादन 80 ते 90% असते, हे प्रमाण जास्त काळ स्थिर ठेवणे महत्त्वाचे असते। साधारण 18 ते 22 आठवडे या काळात अंडी उत्पादन 0 ते 20%, तर 24व्या आठवड्यात 50% जाते। साधारण 32 ते 48 आठवड्यात अंडी उत्पादन 80 ते 90% वाढते। या काळात अंड्याचे वजन व आकार वाढलेला असतो। साधारण 49 ते 52 या आठवड्यादरम्यान अंडी उत्पादन कमी होऊन 65% येते। त्यावेळेस पक्ष्याची तपासणी करून अंडी न देणारी पक्षी बाजूला काढून त्यांची विक्री करावी। तसेच 63 ते 72 आठवड्यांमध्ये उत्पादन 60% कमी होते। ज्यावेळी अंडी उत्पादन 60% कमी होते त्यावेळी पक्षी ठेवणे फायदेशीर नसते, अशा वेळी सर्व पक्ष्यांच्या विक्रीची व्यवस्था करावी। कुक्कुटपालन व्यवसायात 70 ते 75% खर्च हा खाद्यावर होत असतो, म्हणून या व्यवसायात खाद्याला खूपच महत्त्व आहे। खाद्यामध्ये कच्ची प्रथिने, तंतुमय भाग, चरबी, एकूण खनिजे, विद्राव्य पिष्टमय भाग व पाणी या अन्न घटकाचा समावेश होतो। याशिवाय खाद्यात ऊर्जेलाही तितकंच महत्त्व आहे। खाद्यातील अन्य घटकचे प्रमाण सांगायचं झाल्यास यामध्ये मका, शेंगदाणा ढेप, तिळाची ढेप, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मासळी पूड, खनिज मिश्रण, शिंपला पूड, चुनखडी इत्यादी अन्न घटक असतात। अन्न घटक एकत्र करावे लागतात। हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे ऊर्जा पुरवणारे आणि दुसरे प्रथिने पुरवणारे। ऊर्जा पुरवणारे अन्न घटक यामध्ये आपल्याला पक्ष्यांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हे खाद्य घटक वापरतात। यात मुख्यत्वे करून धान्य व त्यापासून मिळणारे दुय्यम अन्न घटक यांचा समावेश होतो। यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, गहू या धान्याचा, तर दुय्यम अन्न घटक म्हणून तांदळाचा कोंड्याचा वापर केला जातो। ऊर्जा पुरवण्याच्या पदार्थातील खाद्यातील प्रमाण 60% असते। दुसरं म्हणजे प्रथिने पुरवणारे अन्न घटक। हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात, एक वनस्पतीजन्य अन्न घटक व दुसरे प्राणीजन्य अन्न घटक। वनस्पतीजन्य अन्न घटकामध्ये तेलबियांचा, पेंडीचा, उदाहरणार्थ शेंगदाणा पेंड, सोयाबीनची पेंड, सूर्यफुलाची पेंड इत्यादीचा समावेश होतो। यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 25-48% असते। यामध्ये लायसिन, मिथिहोनिन, ट्रिप्टोफेन यासारख्या काही अमिनो आम्लाची कमतरता असू शकते, परंतु याच्या खाद्यातील प्रथिनाची गरज भागवण्यासाठी उपयोग होतो। अमिनो आम्ले आपण कृत्रिमरित्या पुरवू शकतो। पेंडीचा खाद्याचा 30% वापर केला जातो। पेंड शक्यतो ताजी असावी, त्यावर बुरशी वाढलेली असू नये। प्राणीजन्य अन्न घट मुख्यतेवर मासळी पुडचा वापर केला जातो, शिवाय रेशीम कोसचा वापर केला जातो। प्राणीजन्य खाद्यातील मासळी पूड हे सर्वात उत्कृष्ट खाद्य होय। खाद्यात याचा वापर 7-10% केला जातो। शेतकरी बंधूंनो, आपण याप्रमाणे जर केलं तर बराचसा खाद्यावरचा खर्चही कमी करता येईल।
2: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत। हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर वळके यांनी।

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कर्ज योजना, साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161608. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश खेपूडकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर सोगी यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटीवर शर्ती लागू.
4: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
5: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
4: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
5: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
4: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
5: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच.

0: करायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016.

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे प्रथमा. आज आपण गप्पा मारणार आहोत नाशिकमधील सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी राजेंद्र सोमवंशी यांच्याशी. मंडळी, आज त्यांच्याशी गप्पा मारण्याचं खास कारण म्हणजे त्यांनी लिहिलेल्या एका कवितेचा समावेश गोवा राज्यातील सुरंगी या पाठ्यपुस्तकात इयत्ता 4th वर्गासाठी झालेला आहे आणि त्यांच्या 2 कवितेंचा समावेश महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 4th काल शिक्षण या पाठ्यपुस्तकात झालेला आहे. तर याविषयी आणि एकूणच त्यांच्या कारकिर्दीविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सरांविषयी सांगायचं म्हणजे ते नुकतेच द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेच्या निफाड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आहेत. सर, सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे तुमचं आमच्या रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये.
1: सर्वप्रथम रेडिओ विश्वासच्या या संपूर्ण परिवाराला मनापासून नमस्कार. आणि आजची मुलाखत जी घेते आहे आमच्या मित्राची कन्या प्रथमा, हिचंही मनापासून स्वागत. आजचा तिचा चांगला सुरुवातीचा पहिला दिवस आणि प्रथमाचा प्रथम दिवस आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय.
0: सर, पहिलाच प्रश्न असा आहे की गीतकार आणि कवी म्हणून आपला प्रवास केव्हा आणि कसा सुरू झाला?
1: खरं तर बालसाहित्य लिहिताना मला मुळातच गेय कवितांची आवड होती आणि दरम्यानच्या काळामध्ये काही गाणी लिहिण्याचा अट्टहास काही मित्रांनी केला की तुम्ही गाणी लिहावी. मी बालकविता लिहित होतो, कविताही लिहित होतो, बऱ्यापैकी गेय माझं अंगभूत असल्यामुळे ती गेयच कविता येत होती आणि म्हणून तिथून पुढे सुरुवात झाली. एका चित्रपटासाठी देवीचं गाणं होतं आणि त्या चित्रपटामध्ये ते गाणं समाविष्ट करण्यात आलं. मात्र तो चित्रपट रिलीज झाला की नाही मला माहित नाही, परंतु पहिलं गाणं मी ते लिहिलं आणि तिथून खरी गीतकार म्हणून माझी सुरुवात झाली.
0: अच्छा, पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपण कोणकोणते विषय कवितेच्या माध्यमातून हाताळले आहेत?
1: कवितेला तर कसं तसं पाहिलं तर कुठलाच विषय वर्ज्य नाही. कवितेला सगळ्याच विषयांशी, मुळात जास्त कविता मी बालसाहित्यामध्ये माझं लेखन असल्यामुळे मुलांचं पर्यावरण असेल, निसर्ग असेल, पाऊस असेल, आई असेल किंवा नात्यांच्या कविता असतील, या सगळ्या कविता, पुस्तकांच्या कविता असतील, वाचनाविषयीची कविता असेल, शाळेविषयीच्या कविता असतील, शिक्षणाविषयीची कविता असेल, अशा प्रकारच्या कविता मी लिहिलेल्या आहेत.
0: छान. तर सर, आजवर आपण किती कविता लिहिल्या आहेत?
1: कविता किती लिहिल्या हे सांगता येणार नाही, त्याची संख्या काही मोजलेली नाही मी. पण माझे 2 बालकाव्य संग्रह गीत नवे गाऊ आणि त्याच्यापूर्वी झालेला गम्माडी गंमत हे 2 बालकाव्य संग्रह झाले, त्यावेळेस काहीतरी 70-80 कविता माझ्या त्यामध्ये होत्या आणि त्यातून निवडून ही 2 काव्य संग्रह झालेले आहेत. साधारण असतील अशाच काहीतरी 200-300 काहीतरी असतील कविता, पण मोजल्या नाही. काही गाणी आहेत, काही कविता आहेत, असे भरपूर आहे.
0: अच्छा सर, जेव्हा तुम्हाला
1: गाणी आहेत, काही कविता आहेत, असे भरपूर आहे.
0: अच्छा सर, जेव्हा तुम्हाला कळले की तुमच्या कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाल्या आहेत, त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या?
1: खरं तर कुठल्याही कवीला, कुठल्याही लेखकाला आपलं साहित्य एखाद्या पाठ्यपुस्तकामध्ये येणं ही त्याच्या दृष्टीने खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट असते. तसाच काहीसा आविर्भाव माझा होता, तशीच प्रतिक्रिया माझी होती. मी एकदम, मला जेव्हा विचारणं झाली की तुमची कविता आम्ही पाठ्यपुस्तकात समाविष्ट करतो आहोत आणि त्यासाठी तुमची परवानगी हवी, त्याच्यासाठी ईमेल तुम्हाला पाठवलेला आहे, तेवढ्या ईमेलला रिप्लाय द्या, तर मला एकदमच सुखद असा धक्का बसला. आणि खूप वर्षांपासून माझे मित्र, माझे वाचक, पालक असं म्हणत होते की सर, तुमच्या कविता खूप सोप्या, साध्या आणि प्रेरणा देणाऱ्या, एका विषयाला हात घालणाऱ्या आहेत, तर तुमची कविता पाठ्यपुस्तकात एखाद्या दिवशी तरी येईल असं खूप मित्रांनी सांगितलेलं होतं. आणि त्या दिवशी खरं त्या मित्रांची, सगळ्यांची आठवण, त्या पालकांची, त्या विद्यार्थ्यांची आठवण मला झाली. अशा पद्धतीची प्रतिक्रिया माझी त्यावेळेसची होती.
0: वा सर, शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो की आपण 98 मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी होतात. आम्हा सर्वांसाठी

0: खूप अभिमानाची बाब आहे. तर तो अनुभव कसा होता?
1: तो पण एकदम सुखद असा अनुभव होता की 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली येथे होणार होतं आणि त्याच्या ज्या संमेलनाध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर ज्या लोककला साहित्याच्या अभ्यासक होत्या तर त्या माझ्या शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षिका म्हणून खूप वर्षांपूर्वी कार्यरत होत्या आणि आमच्या संस्थेने त्यांचा पहिल्या स्वाक्षरीचा पट पण त्यांना भेट म्हणून पाठवलेला होता. जेव्हा मला हे कळालं की आपल्याच संस्थेमध्ये असलेल्या शिक्षिका ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत आणि त्याच संमेलनाला आपल्याला निमंत्रित कवी म्हणून जायचं आहे तेव्हा खूपच आनंद झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेची जी नाशिक रोड शाखा आहे त्या शाखेने माझी शिफारस केलेली होती आणि त्यामुळे त्या शाखेचे खरं तर आम्ही सभासद आहे आभार मानणं वगैरे नाही परंतु शाखा अशी संधी देत असतं आणि तुमच्या गुणांना तुमच्या साहित्यिक गुणांना वाव देण्याचं काम शाखा करतो. मी मूळ सदीफडचा असल्यामुळे तसा मी कुसुमाग्रजांचा तालुक्यातला आहे त्यामुळे त्या कुसुमाग्रजांच्या पायाची धूळ कपाळी लावून आम्ही साहित्य प्रवास करत असतो. मला तोही आनंद आहे की एक निफाडकर म्हणून एक नाशिककर म्हणून साहित्य संमेलनासाठी मला निमंत्रित कवी म्हणून बोलावलं गेलं त्याबद्दल खरोखर खूपच आनंद झाला.
0: खूप खूप अभिनंदन सर. जाता जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना त्या दोन पैकी कोणतीतरी एक कविता ऐकवाल का जी समाविष्ट झाली आहे?
1: हो, जी कविता मी लिहिली ती मुख्यमंत्री माझी शाळा नावाचा उपक्रम मागच्या 2-3 वर्षापूर्वी सुरू झाला जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेबांनीच तोच उपक्रम पुढे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तो उपक्रम पुढे चालवला तर त्यानुसार मला त्यावेळेस सुचलेली जी कविता होती की आपली शाळा छान असली पाहिजे कारण आपण ज्या शाळेमध्ये शिकतो ती शाळा स्वच्छ सुंदर असली पाहिजे शाळेपासूनच मुलांवर संस्कार होतो आणि म्हणून मी ती कविता मला सुचली आणि मी ती लिहिली. ती कविता मी ऐकवतो आहे जी आता इयत्ता 4th पाठ्यपुस्तकामध्ये ती इयत्ता 4th जो काही भाग नवीन दिलेला आहे कला शिक्षण नावाचा त्याच्यामध्ये ती कविता आलेली आहे आणि ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं करायचा नाही कागद कचरा टाकायचा नाही कागद कचरा शाळेचा चेहरा ठेवायचा हसरा झाडा फुलांनी नटवायचं झाडा फुलांनी नटवायचं शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं शाळेचा गणवेश घालायचा परिपाठ आवडीने म्हणायचा शाळेचा गणवेश घालायचा परिपाठ आवडीने म्हणायचा शिस्तीचं पालन करायचं शिस्तीचं पालन करायचं शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं आमच्या शाळेच्या बोलक्या भिंती ज्ञानाची शिकवण आम्हाला देती आमच्या शाळेच्या बोलक्या भिंती ज्ञानाची शिकवण आम्हाला देती कविता गाण्यांवर डोलायचं कविता गाण्यांवर डोलायचं शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं थेंब थेंब पाण्याचा वाचवायचा जपायचा आणि साचवायचा थेंब थेंब पाण्याचा वाचवायचा जपायचा आणि साचवायचा ताई दादाला सांगायचं आई बाबाला सांगायचं शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं आमच्या बाई फारच छान आमचे गुरुजी फारच छान माणूस बनायचं देतात ज्ञान शिकून गुणवान बनायचं शिकून गुणवान बनायचं शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं माझ्या शहराला छान छान बनवायचं माझ्या गावाला छान छान बनवायचं, माझ्या राज्याला छान छान बनवायचं, माझ्या देशाला छान छान बनवायचं, माझ्या देशाला छान छान बनवायचं. धन्यवाद.
0: वा खूप छान. तर रसिक हो, आज आपण गप्पा मारल्यात नाशिक मधील सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी राजेंद्र सोमवंशी यांच्याशी. कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं शूरा मी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300-20888
1: या कार्यक्रमात. आता ऐकूयात बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चिमुरकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकारांच्या आवाजात.

0: गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.
1: बर.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात श्रीजीत ऐकूयात मधुसूदन कालेलकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात। हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

lectomy.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिकहून आणि आजचा कार्यक्रम आहे सुखन. सुखन म्हणजे शायरी, काव्य. विलक्षण सुंदर अर्थ असणारा उर्दूतला हा एक शब्द. मुळातच नर्म लहेजा असणारी नजाकतीची उर्दू भाषा आणि त्या भाषेत काव्यासाठी रचलेला हा सुंदर शब्द. काव्य म्हटलं की त्यातल्या विषयांचं वैविध्य नजरेसमोर येतं. लिहिणाऱ्या लेखणीला यातले अनेक विषय आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर साद घालतात आणि भाषा कुठलीही असो, लेखणी त्या विषयाला अनुसरून काव्य लिहित जाते. आयुष्याविषयी बोलताना जेव्हा प्रत्यक्ष आयुष्याचाच विचार येतो तेव्हा जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही म्हणत अनेक कवींनी आयुष्यावर व शायरीने या जिंदगी नावाच्या कोड्याविषयी लिहिलेले लेखन आठवल्याशिवाय राहत नाही. उर्दू भाषेच्या विलक्षण गोडव्यासह असणाऱ्या अथांग महासागरामध्ये जिंदगीविषयी विविध शायरांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि त्यातलेच माझे काही आवडते शेर आपण आजच्या सुखनमधून ऐकणार आहोत. सुरुवात करूया फानी बदायुनी नावाच्या शायरच्या पुढील शेरपासून. हा शेर माझ्या अगदी मनाजवळचा. शायर म्हणतात, एक मुअम्मा है समजने का न समझाने का, एक मुअम्मा है न समझने का न समझाने का, जिंदगी काहे को है ख्वाब है दीवाने का. आयुष्य नावाची ही गंमत, हा मुअम्मा हे समजण्याचं किंवा समजवून सांगण्याची ही गोष्टच नाही. हे आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे आणि स्वप्न तरी कोणाचं, ये ख्वाब है दीवाने का. त्यामुळे आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या अनेक अतर्क्य घटनांचा गोषवारा म्हणजे आयुष्य असं वाटताना शायर सहज सांगतो की बाबा रे, हे एक स्वप्न आहे आणि तेही कोणाचं, तर एका दिवाण्याचं. म्हणजे हे आयुष्य सुटसुटी सोपं सरळ रेषेवर असेल असा विचारच करायला नको. विश्वाच्या विराट पसाऱ्यातलं एका सूक्ष्म कणापेक्षाही लहानसं आणि केवळ काही वर्षांपुरतं असणारं आपलं अस्तित्व खरं तर, पण या ओण्या पुऱ्या कालावधीत आयुष्य विविध कोडी घालत जातं. नेमकं काय आहे हे आयुष्य, कसं जगायचं असा प्रश्न पडतो तेव्हा निदा फाजली त्यांच्या शांत लेखणीला अनुसरून एक उत्तर देतात. ते म्हणतात, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो. जीवनाच्या या वाटेवर ख्वाब उम्मीदे यांना शायर चक्क खिलौने म्हणतो आणि कधीतरी कुठल्या तरी क्षणी आपल्याला देखील ते पटलेलं असतं. बालपणीचा सुखाचा काळ, नवथर तारुण्य, आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी केलेली धडपड, या सगळ्याच्या पुढे जाताना प्रगल्भतेच्या टप्प्यावर जीवनाकडे समजुतीने बघण्याचा दृष्टिकोन मिळतो आणि तेव्हा एक शेर सामोरा येतो. जिंदगी शायद इसी का नाम है, जिंदगी शायद इसी का नाम है, दूरिया मजबूरिया तन्हाइया. कैफ भोपालींचं हे म्हणणं आपण समंजसपणे मग ऐकून घेतो. उर्दू शायरी वाचणाऱ्या, अभ्यासणाऱ्या किंवा शायरीवर प्रेम असणाऱ्या अनेकांचे फिराक गोरखपुरी व जॉन एलिया हे लाडके शायर. या दोघांनी जिंदगीवर लिहिलं नसतं तर नवल. फिराक गोरखपुरी म्हणतात, मौत का भी इलाज हो शायद, मौत का भी इलाज हो शायद, जिंदगी का कोई इलाज नहीं.
तर एकीकडे जॉन एलिया म्हणतो, जो गुजारी न जा सकी हमसे, जो गुजारी न जा सकी हमसे, हमने वो जिंदगी गुजारी है. आणि मग आपल्यापैकी अनेकांच्या मनातील भावनांना या शब्दांमधून नेमकी वाट मिळते. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया. साहिरचं हे गीत, ही गजल ऐकलेली नाही असा रसिक विरळा. मात्र जिंदगीबद्दल साहिर एक विलक्षण शेर लिहितो. तो म्हणतो, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, जैसे कोई निभा रहा हो रकीब से. रकीब म्हणजे प्रतिस्पर्धी. एखाद्या प्रतिस्पर्ध्याशी वागावं त्याप्रमाणे आयुष्य आमच्याशी जरा परकेपणानेच वागलेलं आहे. एक वेगळंच क्षितिज कवितेच्या आसमंताला कायमच देव पाहणारे गुलजार जिंदगीविषयी लिहितात, जिंदगी यू हुई बसर तन्हा, जिंदगी यू हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा. अनेक लोक सोबत असले तरी एकाकीपणा येतो हे सांगणारी गुलजारांची ही लेखणी. अर्थात आयुष्य म्हणजे निराशाच नव्हे तर उमळणाऱ्या कळ्या, फुलपाखर, इंद्रधनुष्य, हसणारी तान्ही मुलं, निर्व्याजपणे एकमेकांची साथ देणारी माणसं, हे देखील आयुष्यच. आणि म्हणूनच इमाम बख्श नासिक असं लिहितात, जिंदगी जिंदा दिली का है नाम, जिंदगी जिंदा दिली का है नाम, मुर्दा दिल खाक जिया करते है. आपण उमेदीने आणि जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून असावं हे जाणवून देणारा हा शेर. आयुष्याच्या भल्या बुऱ्या अनुभवांमधून पार होताना त्या अनुभवांचे वयाच्या विविध टप्प्यांवर निरनिराळे अन्वय लागताना एक अतिशय महत्त्वाचा शेर आठवतो, तो पुन्हा फिराक गोरखपुरींचा. ते म्हणतात, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, तुझे जिंदगी हम दूर से पहचान लेते हैं. एक न उलगडणारं कोडं वाटणाऱ्या आयुष्याच्या थेट नजरेत नजर घालून बघण्याची आणि तुला आम्ही आता ओळखून आहोत असं सांगण्याची फिराक गोरखपुरी यांची ही पद्धत मग आपल्याला देखील जगण्याची एक नवीन नजर देऊन जाते. आयुष्य नावाचा प्रवास सुरू असतो, सुरू राहतो. सुखांच्या आजच्या भागात आयुष्याविषयी इतकंच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिक हूँ. धन्यवाद. मैं जिंदगी

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अनाडी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात जैसे को तैसा या चित्रपटामधलं.

0: ज्ञानाच्या प्रकाशानं विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक नमन.
1: शिक्षकांना दिलेलं ज्ञान हीच आयुष्याची खरी श्रीमंती.
0: वडनेरे सराफ परिवारातर्फे सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेला मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. दिल आशियाना है या चित्रपटामधलं. संगीतकार आनंद मिलिंद.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. हे गीत आहे एक से भले दो या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात गंगा तेरे देश में या चित्रपटामधला शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे कर्मयुद्ध या चित्रपटामधलं. शब्दरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: बेखुदी या चित्रपटामधलं आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. अन्वर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. फासले या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीतकार

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऐका जगभरात कुठेही आणि कधीही

0: त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार श्रोतेहो, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांची मुलाखत घेत असते. मुलाखत अशासाठी की त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली ओळख आपल्याला व्हावी, लोक कसं काम करतात हे माहीत व्हावं आणि पुढे आपल्याला असं काम करण्याची देखील प्रेरणा मिळावी. आज माझ्या समोर आहेत आदिती चिटणीस आणि अनिकेत मांडलेकर. नमस्कार.
5: नमस्कार.
6: नमस्कार.
4: तुमच्याशी डॉग ग्रूमिंग या विशेष क्षेत्राबद्दल मला बोलायचं आहे, पण त्याआधी आदिती तुम्हाला विचारते, तुमचं काय शिक्षण झालंय आणि कुठे झालं शिक्षण?
5: माझं शिक्षण पुण्यात झालं, 12वी कॉमर्स आणि त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन केलंय.
4: अच्छा, तुमचं?
6: माझं पुण्यात मी ग्रॅज्युएशन केलं इंटिरियर डिझायनिंग मध्ये.
4: आणि त्यानंतर?
6: आणि त्याच्यानंतर मी रिअल इस्टेट मध्ये काही वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मग आदिती आणि मी आम्ही सोबत डॉग ग्रूमिंग या व्यवसायामध्ये पदार्पण केलं.
4: बर बर. आणि तुम्हाला डॉग ग्रूमिंग याबद्दल कधी समजलं?
5: म्हणजे डॉग, जेव्हा मी स्वतःचा डॉग घेतला त्याला जेव्हा कधी बाहेर अंघोळ घालायची वेळ आली तेव्हा मला कळलं की डॉग ग्रूमिंग असं असतं. मी लहानपणापासूनच कुत्र्यांबरोबर वाढली आहे, मला आवड खूप आहे कुत्र्यांची, पण मला हे कळलं एक साधारण 6 वर्षापूर्वी आणि तेव्हा एवढा अवेअरनेस पण नव्हता. सो तेव्हा मला कळलं की हे ऍज अ प्रोफेशन आपण करू शकतो.
4: पण आधी शिक्षण तर घ्यावं लागेल, मग त्या संदर्भातलं शिक्षण कुठे मिळालं?
5: ज्याच्याकडे मी माझ्या डॉगला नेलं होतं तोच शिकवतो, सो त्याच्याकडनं मी शिक्षण केलं. 3 महिन्याचा कोर्स होता, त्याच्यामध्ये पूर्ण हँड ऑन ट्रेनिंग, कुत्र्यांचा स्वभाव कसं कळायला पाहिजे वगैरे सगळं स्टार्ट टू एंड त्यांनी शिकवलं होतं.
4: अरे वा, एक मध्येच जरा इंटरप्ट करते, कुत्र्यांचा स्वभाव म्हणजे आतापर्यंत तर माणसांचा स्वभाव माहिती होता आणि कुत्र्यांचा स्वभाव असा माहित नव्हता. फक्त काहींना भीती वाटते कुत्र्याची, काही लोक फ्रेंडली असतात एवढंच माहित होतं. मग हे सगळं तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकायला मिळालं?
5: हो, आणि हे त्या कोर्समध्ये तर जमलंच. मी टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशनचा सुद्धा कोर्स केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडस अजून डीपमध्ये जाऊन शिकवतात की कुत्र्यांना कसं समजून घ्यायचं, त्यांचे आता हावभाव तर आपल्याला एवढे कळत नाहीत पण बॉडी लँग्वेजवरनं आपण अंदाज लावू शकतो की यांना आता काय वाटतंय, कसं वाटतंय, किंवा ते आपल्याला काही काही अजून इंडिकेशन देतात की समज आता त्यांचे कान पुढे आहेत मागे आहेत, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की त्या कुत्र्याच्या आता डोक्यात काय चाललंय आपण त्याचा अंदाज लावू शकतो.
4: अरे वा, हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन कोणाकडे शिकलात?
5: पुण्यात एक मंजिरी लाटे म्हणून मॅडम आहेत, त्यांचं अर्थवाईज नावाचं आहे, त्या अर्थवाईज नावानी करतात, त्यांच्याकडे मी शिकले आहे, त्यांच्याकडनं बेसिक कोर्स केलेला आहे. त्या ऍडव्हान्स कोर्स सुद्धा घेतात, त्यांचं खूप मोठं काम आहे, चांगलं आहे.
4: अरे वा, मग त्याचा फायदा तुम्हाला झाला, समजायला लागलं. आणि मग तुमच्या स्वतःच्या डॉगच्या बरोबर असलेली इंटरॅक्शन म्हणजे त्याच्याबरोबरचं वागणं हे लक्षात यायला लागलं का?
5: हो, त्यांनी स्वतःच्या डॉगचं जर झालंच प्लस आता मी जे काम करते ग्रुमिंगचं त्याच्यात सुद्धा मला त्याचा डे टू डे लाईफ मध्ये खूप फायदा होतो. तर मी कम्युनिकेशन प्रोफेशनली नाही करत पण माझं प्रोफेशन जे आहे त्याच्यात मला त्याचा खूप फायदा होतो की कुत्र्यांना जास्त समजून घेता येतं.
4: बरं, तुम्ही सुद्धा कुत्र्यांना समजून घेण्याच्या या प्रोसेस मध्ये आहात का इतर प्राण्यांना सुद्धा?
6: नाही नाही, मोस्टली आमचा फोकस फक्त डॉग्स वरती आहे.
4: आणि हा पाळलेला डॉग्स का स्ट्रे डॉग्स?
6: कुठलेही डॉग्स, पण 90% आम्ही पाळलेलेच डॉग्स आहेत.
4: बरं, आणि मग ते कुठल्याही जातीचे असू दे. परत मी आदितीकडे येते की मग आता हे कसं करता तुम्ही, डॉग ग्रुमिंग प्रोफेशनली कसं करता, म्हणजे हा व्यवसाय म्हणून कसं करता, त्याकडे कसं बघता?
5: सो आता मी त्याच्यातलं थोडस बेसिक सांगते की डॉग ग्रूमिंग मध्ये काय काय इन्क्लूड होतं. त्याच्यामध्ये आता आपलं कुत्र डॉगची अंघोळ, छोटे डॉग्स असतात लॉंग हेअर्ड असतात त्यांचे हेअर

0: हेअरकट्स, नखं कापणं, कान साफ करणं, हे बेसिक गोष्टी ज्या हायजीन मेंटेन करण्यासाठी असतात त्या सगळ्या आपण ग्रुमिंगमध्ये करतो. आणि ऍज अ व्यवसाय हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होते, बट अजून असं आहे की ते गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड नाहीये. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जरी असेल तरी त्याला असं एक स्पेसिफिक सेक्शन दिलेला गेलेला नाहीये अजून. सो आम्ही अजूनही कुठेही अध्यात मध्यातच आहोत.
1: अच्छा, म्हणजे इनफॉर्मली ते चालू आहे.
0: हो,
1: पण तसं म्हटलं तर फॉर्मली पण चालू आहे, कारण तुम्ही लोकांना त्याच्यात करता मदत करता आणि सांगता. मग लोक तुमच्याकडे त्यांचं कुत्रा घेऊन येतात का?
0: हो, ते आमच्याकडे त्यांचं कुत्रं घेऊन येतात. त्यांची काय सर्व्हिस रिक्वायरमेंट आहे ते आम्ही विचारतो. मग त्या कुत्र्याची काय स्वभाव आहे, आता घरच्यांना तर माहिती असतं की थोडा अग्रेसिव्ह आहे किंवा फ्रेंडली आहे वगैरे, ते सगळं आम्ही त्यांच्याकडनं बेसिक डिटेल्स घेतो. मग ते सगळं झाल्यानंतर आपण आपलं काम चालू करतो.
1: बरं, आणि आणखी एक प्रश्न असा डोक्यात येतो की काही ठराविक जातीची कुत्री जास्त अग्रेसिव्ह असतात आणि काही ठराविक जातीची कुत्री जास्त लव्हिंग असतात, असा एक समाजात समज आहे, ते खरं आहे का खोटं आहे?
0: थोडा फार खरा आहे, पण याचा खूपसा फरक आपल्या घरच्या एन्व्हायरमेंटवरती पण असतो. म्हणजे आता आपण समज गोल्डन रिट्रीव्हर म्हटलं तर तो एक खूप फ्रेंडली डॉग असा आहे समजला जातो, पण जर आपलं घरातलं वातावरण ठीक नसेल तर ते त्या वातावरणाला अडॅप्ट करणार असतात आणि मग त्याच्यावरनं त्यांचा स्वभाव सुद्धा बदलू शकतो. म्हणजे असं काही नाही की गोल्डन रिट्रीव्हर हा चावणार नाहीच, असं नाही. काही काही होऊ शकतं की घरातल्या स्वभावावरनं त्यांच्या स्वभावावरती खूप फरक पडतो.
1: म्हणजे घरातली माणसं चिडचिड करत असतील, त्यांच्या घरात वाद असतील, तर कुत्री सुद्धा त्याचा ह्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट करतात. म्हणजे ते रिसीव्ह करतात हे सगळे वेव्स.
2: ते कॅच करतात. जेवढा आपलं घर प्रसन्न असेल तो डॉग तितकाच खुश राहील आयुष्यभर. तो आपलं नेगेटिव्हिटी, ऑरा किंवा पॉझिटिव्हिटी जेवढा असेल ते सगळं ते ग्रास्प करतात आणि ते स्वतःचं जीवन पण त्या अकॉर्डिंगली जगतात.
1: बर, म्हणजे तुम्ही त्या त्या डॉग कडे पाहिलात की तुम्हाला त्या घराची माहिती मिळत असेल.
2: येस, एक्झॅक्टली. त्याच्या वागण्यावरून कळतं की घरातलं वातावरण कसं आहे, घरातले स्त्री पुरुष किंवा ज्याचा तो सगळ्यात जास्त लळा लावतो ती व्यक्ती कोण आहे, ज्याच्यावरती जास्त राग दर्शवतो तो कशामुळे दर्शवतो, त्यांची वागणूक कशी आहे. फक्त डॉग बरोबर नाही, इतर म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये काय चाललंय हेही ते डॉगच्या वागण्यामुळे आपल्याला कळू शकतं.
1: अच्छा,
2: की माणसाचे स्ट्रेस लेवल जास्त आहेत का, ते स्ट्रेस लेवल पण डॉगच्या जीवनामध्ये ते इंडिकेट करतात आपल्याला.
1: माणसाची स्ट्रेस लेवल सुद्धा डॉग मध्ये रिफ्लेक्ट होते. म्हणजे इन अ वे तुम्ही डॉगचा अभ्यास करता करता माणसाचाच अभ्यास करता, त्या फॅमिलीचा अभ्यास करता आणि मग चांगले तुमचे इनपुट्स तेव्हा देतात तेव्हा त्या फॅमिलीजची रिएक्शन काय असते.
0: मी तुम्हाला थोडस आउट ऑफ म्हणजे थोडंसं रेलेव्हंट आहे हे सांगते की आता समज घरात एक नवीन बाळ जरी आलंय आणि आता बाळ आलंय म्हटल्यावरती डॉग कडे थोडस दुर्लक्ष होऊ शकतं, त्याचा सुद्धा त्या डॉगला खूप फरक पडतो. आम्हाला हे सुद्धा कळतं की म्हणजे आता समज तो थोडासा विचित्र वागतोय तर आम्ही पहिला विचारतो घरात काय बदल झालेला आहे का. मग आम्हाला कळलं होतं की आता यांच्या घरात नवीन बेबी आलेला आहे सो डॉग कडे थोडस दुर्लक्ष होतंय. मग असं आम्हाला कळतं की नाही, त्या डॉगला पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो शेवटी तुमच्या घरातला पहिला सदस्य आहे आणि आपण जेव्हा त्यांना घरातच ठेवतो तेव्हा त्यांना खूप फरक पडतो. म्हणजे घरातलं जरी काही तुम्ही तुम्हाला ताप जरी आला, चार दिवस तुम्ही समज झोपून आहात, तो डॉग सुद्धा तेवढा शांत होतो, तो तुमची काळजी घेतो, चार वेळा येऊन तुम्हाला चेक करतो की बरोबर आहात की नाही, ठीक आहे ना सगळं. सो एवढा सगळा फरक पडतो त्याच्यात.
1: म्हणजे व्हाईस वर्सा, तुमचं जसं वर्तन आहे तसंच त्या डॉग वर रिफ्लेक्ट होत असतं आणि तुम्ही आनंदी असाल, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत असाल तर तोही आनंदी राहून तुमच्याकडे बघू शकतो.
0: आपलं घरातलं वातावरण चांगलं पॉझिटिव्ह असेल तेवढा तो डॉग पॉझिटिव्ह राहतो. म्हणजे आता मी तुम्हाला गोल्डन रिट्रीव्हरचं एक्झाम्पल दिलं, तसंच आमच्याकडे रॉटवायलर येतं. तर रॉटवायलर म्हटल्यावरती सगळ्यांनाच नुसतं बघून भीती वाटते, पण तो कुत्रा काहीही करत नाही. म्हणजे मी त्याच्या तोंडात जरी हात घातला तो मला चावणार नाही, एवढा तो शांत प्रेमळ आहे. सो घरातलं वातावरण हे त्यांच्या घडवण्यात खूप महत्वाचं आहे.
1: तुम्ही एकतर घरातल्या लोकांचे सुद्धा काउन्सिलर असता इनडायरेक्टली, असं म्हणायला हरकत नाही थोडंफार. पण असं असतं, मला एक समज आहे की काही माणसांना कुत्र्याची भीती वाटते आणि काही माणसांना अजिबात वाटत नाही, असं का असेल तुमच्यामध्ये?
2: नाही ते प्रत्येकाचं पर्सनल एक बिलीफ आहे की कोणाला आवडतातच, कोणाला फक्त लांबून आवडतात, किंवा कोणतरी फक्त हात लावतं. प्रत्येकाचे एक बाउंड्री सेट असतात. काही काही लोकांना अजिबातच आवडत नाही, म्हणजे ते सायकोलॉजिकल आहे किंवा ते त्यांच्या स्वभावातच आहे.
1: किंवा भीती पण वाटत असते. मग आपल्याला जर त्याची भीती वाटली तर त्याला पण आपली भीती वाटते का?
0: त्याला अशी भीती नाही वाटत. आता कसं असतं, आपल्याला भीती का वाटते? आपल्या आयुष्यात काहीतरी इन्सिडेंट झाला असतो की कुत्र येऊन चावलंय किंवा आपल्याला ओरडलंय म्हणून आपल्याला त्याची भीती वाटते. कुठलाही व्यक्ती लहान असल्यापासून असं तो घाबरून नसतो. म्हणजे आपण लहान असतो तेव्हा तर कशालाही हात लावतो, काही करतो असा आपला स्वभाव असतो. बट जेव्हा आपल्याबरोबर काहीतरी इन्सिडेंट होतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटायला लागते. सो मग ती भीती आपल्या डोक्यात बसलेली असते. बट कुत्र्याचं तसं नसतं. जर मी घाबरत असेल आणि मी त्याला हात लावायला जरी गेले तो येणार शेपूट हलवत. जर मी त्या कुत्र्याला मारलं कधी काही केलं तर मग त्याला माझ्याबद्दल ती, म्हणजे माणसाबद्दल ती भीती बसते. सो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी इन्सिडेंट झाल्याशिवाय ती भीती डेव्हलप होत नाही. सेम माणसांबरोबर, सेम कुत्र्यांबरोबर.
1: आणि हे खूप छान प्रोफेशन आहे. मग तुम्ही तुमच्या घरी येतात लोक डॉग ग्रुमिंग साठी काय करता?
2: नाही, आमचा डॉग ग्रुमिंग स्टुडिओ आहे कर्वेनगरमध्ये. तर डॉग्स आमच्याकडे येतात. त्याचं कारण असं आहे कारण की घराच्या वातावरणामध्ये डॉग खूप जास्त कम्फर्टेबल असतो. आणि जेव्हा डॉग त्याच्या टेरिटरीमधून बाहेर येतो एका दुसऱ्या जागी, हे सेम शाळेसारखं आहे. तुम्ही घरात ट्युशन करणं वेगळं आणि मुलगा घरातून शाळेत जाणं वेगळं. जसं डिसिप्लिन आपण शाळेमध्ये मुलांकडून एक्सपेक्ट करतो तेवढंच डिसिप्लिन आपण घरी त्याला होमस्कुलिंगमध्ये किंवा ट्युशनमध्ये त्या लेवलचं करू शकत नाही.
1: बरोबर,
2: सेम गोष्ट अप्लायज टू डॉग्स एज वेल.
1: अरे वा, मग तुमचा हा डॉग स्टुडिओ आहे असं म्हटल्यानंतर काय काय असतं त्याच्यामध्ये?
0: त्याच्यामध्ये आता मी मगाशी सांगितलं जसं बाथ, हेअरकट, बेसिक्स असतात, नेल क्लिपिंग, हेअर क्लिनिंग वगैरे. आपण हेअर कलर सुद्धा करतो. आता हा ट्रेंड अजून इंडियामध्ये तेवढा नाहीये, हळूहळू वाढत चाललाय. पण डॉग फ्रेंडली हेअर कलर्स असतात जे फक्त डॉग्ससाठी किंवा कॅट्ससाठीच बनवलेले असतात. सो आपण हेअर कलर सुद्धा करतो. आणि तसंच म्हणजे शेवटी कुत्र्यांचं पार्लर म्हणायला हरकत नाही.
1: अरे वा, खूप छान सांगितली माहिती. आणि हे सगळं करणं खूप कॉस्टली असतं का? म्हणजे माझ्याकडे कुत्रा आहे, पामेरियन असेल, अल्सेशियन असेल, पण मला एकदा तुमच्या स्टुडिओत आणायचं आहे, त्याच्याकडनं काही करून घ्यायच्या आहेत गोष्टी, तर माझ्या खिशाला परवडू शकतं का मध्यमवर्गीय माणसाच्या?
0: हो, एकदम आपलं ऍव्हरेज प्राइसिंग असतं. एक आमच्या ग्रुमिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही सध्या स्टँडर्ड सेट करतोय की बेसिक प्राइसिंग किती असायला पाहिजे किंवा मॅक्सिमम आपण किती त्याला चार्ज करू शकतो. सो एकदम मिडल क्लास पर्सनला परवडण्या इतकं ऍव्हरेज प्राइसिंग आपण ठेवतो. कारण शेवटी ही दर महिन्याला करण्याची गोष्ट आहे आणि लक्झरी नाहीये ते, इट इज अ नेसेसिटी. सो तेवढं आपण डोक्यात ठेवून सगळ्याचे प्राइजेस ठरवतो.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. आणि कुठे आहे तुमचा स्टुडिओ? पुण्यात?
0: आमचा स्टुडिओ पुण्यात कर्वेनगरमध्ये तातवड्या उद्यान.
1: छान सांगितलं तुम्ही. आणि कुठे आहे तुमचा स्टुडिओ पुण्यात?
0: आमचा स्टुडिओ पुण्यात कर्वेनगरमध्ये तातवड्या उद्यानच्या शेजारी हाऊस ऑफ पूछ या नावाने आहे.
1: अरे वा, खूप छान. म्हणजे श्रोत्यांना नक्की जर भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय परत एकदा सांगता?
0: पुण्यामध्ये कर्वेनगर तातवडे उद्यानच्या शेजारी हाऊस ऑफ पूछ.
1: वा, खूप छान. हा एक नवीनच प्रोफेशन आहे आणि माणसाप्रमाणे कुत्र्याला स्वच्छ ठेवणं, छान ठेवणं, आनंदी ठेवणं हा भाग त्याच्यात होतो. तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल की डॉग ग्रुमिंग साठी का तयार असलं पाहिजे, का गेलं पाहिजे डॉग स्टुडिओमध्ये?
2: तुम्हाला जर लहानपणापासूनच जर डॉगची आवड आहे आणि तुम्हाला प्रोफेशनली ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर भरपूर वास्ट हे आहे त्याच्यामध्ये, अम्ब्रेला आहे. जसं आपण पेट इंडस्ट्री म्हणतो की 5,000 कोटी प्लसचं मार्केट आहे आज इंडियामध्ये फक्त, ज्याच्यामध्ये 70% फूड आहे. पण बाकी 30% ज्याच्यामध्ये ट्रेनिंग येतं, डॉग ग्रुमिंग येतं किंवा हॉस्टेल येतं, बोर्डिंग येतं, तर ह्या पण गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आज जसं जगात नवीन करिअर ऑप्शन्सचा जो दरवाजा उघडलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये एक खूप मोठा फॅक्टर आहे की डॉग ग्रुमिंग आपण कन्सिडर करावा जर तुम्हाला श्वान आवडतात तर.
1: खूप छान सांगितलं.
2: तर नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये येऊ शकता.
1: अगदी छान. तुम्ही श्रोत्याला काय संदेश द्याल?
0: संदेश एक महत्वाचा असा की कुठल्याही प्राण्याला असो किंवा काय, आपण कसं सांगू आता, म्हणजे
1: की प्रेम लावलं
0: हो प्रेम लावलं तर तो आपल्याला रिटर्नमध्ये तेवढंच किंवा त्याच्यात 10 पटी जास्त प्रेम लावतो.

0: हे खूप महत्वाचं आहे, हे खूप लक्षात ठेवायला पाहिजे की जर तुम्ही कोणाला इजा करत असेल तर तुम्हाला रिटर्न मध्ये इजा करणार, बट जर तुम्ही कोणाला प्रेम देताय तर तुम्हाला 10 पट 100 पट जास्त त्याचा लळा लावतो. आणि त्याचा वर्ष किती 14 असतं, त्याचं अख्खं आयुष्य आपल्या बरोबर असतं. आपल्या आयुष्याचा तो एक भाग असतो पण त्याचं अख्खं आयुष्य आपल्या बरोबर असतं. सो हे खूप डोक्यात ठेवायचं असतं की कोणालाही कधी इजा करू नये, काहीही करू नये. तुम्ही चांगलं असाल तर तो तुमच्याशी अजिबात फाईट वागणार नाही.
1: वा, आणि काही प्रश्न असले तर तुम्ही खरोखर या स्टुडिओमध्ये भेट देऊ शकता, सल्ला घेऊ शकता आणि या नवीन संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या कुत्र्याबरोबर छान स्वच्छ सुंदर प्रेमळ आयुष्य जगू शकता. खूप छान झालं आज रेडिओ विश्वासला तुम्ही दोघांनी ही मुलाखत दिली. तुमचे मनापासून धन्यवाद.
2: मनापासून आभार मानतो तुमचे.
0: थँक्यू.
1: थँक्यू. परत भेटूया याच दिवशी याच वारी. तोर ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, नितीन मुकेश आणि साधना सरगम यांनी गायलेलं मेरी ललकार या चित्रपटामधलं हे गीत आहे सनम गाझीपुरी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे विजय बटलवी यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे अनुराग या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: ये लो, हम घोड़े से गिर गए।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अग, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अग, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016500।
3: रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार। मंडळी, आज मी पक्षीमित्र या नात्याने तुमच्याशी संवाद साधत आहे। सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार हा जागतिक गिधाड जनजागृती दिवस

0: म्हणून साजरा केला जातो. मी पक्षीमित्र असल्याने गिधाडांविषयी आपल्याशी संवाद साधत आहे. मंडळी, कोकणात गिधाडांची संख्या 10-12 वर्षापूर्वी बरी होती. गिधाडांना घरट्यासाठी उंच झाडे लागतात. कोकणात नारळाची झाडे त्यांना आरामात आणि मोठ्या संख्येत मिळतात. ज्या शेतकऱ्यांच्या नारळाच्या झाडावर गिधाड घरटे करतात त्या मालकाचे नुकसान होत असल्याने चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने प्रत्येक नारळाच्या झाडासाठी 400 रुपये इतकी नुकसान भरपाई नारळ मालकाला देण्याचे काम राज्य सरकारतर्फे त्या काळात घोषित केलेले होते. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यात येते व हे काम काही वर्षे चालू होते. 2009 साली चिपळूणला महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे संमेलन भरले होते. ते संपल्यानंतर आम्ही नाशिकचे काही पक्षी मित्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्ले गावात गेलो होतो. तिथे आम्ही ज्या वाड्यात मुक्काम केला त्यांच्या मालकीच्या काही नारळीच्या झाडांवर आम्हाला गिधाड, नर मादी व छोटी पिल्ले पाहायला मिळाली. कोकणात, रायगड जिल्ह्यातही गिधाडे व त्यांच्या वसाहती आढळतात, पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता रत्नागिरी जिल्ह्यात गिधाडे दिसत नाहीत. ती आता रायगड जिल्ह्यामध्ये गेलेली आहेत, म्हणजेच त्यांनी स्थलांतर केलेले आहे. मंडळी, असतील शीते तर जमतील भूते ही म्हण इथेही लागू पडते. आपल्या महाराष्ट्रातही सर्वच जिल्ह्यांमध्ये पूर्वी गिधाडांची संख्या चांगली होती, परंतु गेल्या 1.5 दशकापासून ही संख्या खूपच घटली आहे. ग्रामीण व आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात माझी भटकंती होत असते तेव्हा गावकरी व शेतकरी देखील त्यांना विचारल्यावर सांगतात की सध्या गिधाडेच दिसत नाही. पूर्वी मेलेलं जनावर दरीत, जंगलात, गावाबाहेर नेऊन टाकलं की लगेच गिधाड त्याच्यावर तुटून पडायची व सफाई करून टाकायचे. मंडळी, गिधाडांना निसर्गातील सफाई कामगार असे म्हटले जाते. शहरातही मांजर, कुत्रा रस्त्यावर रस्त्याकड्याला मेलेले दिसतात तर तिथे कावळे जमतात, पण जनावरेही शेतकऱ्यांकडेच पाहायला मिळतात, जसे की गाई, बैल, म्हैस, दोबड, शेळ्या इत्यादी. ते त्यांचं पशुधन आहे जे त्यांच्या घराजवळच्या गोठ्यात पाहायला मिळतं. मंडळी, आपण माणसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो, उपचार घेतो. जनावरे आजारी पडली तर जनावरांच्या डॉक्टरला घरी बोलवावं लागतं. मग हे जनावरांचे डॉक्टर जनावरांवर जे उपचार करतात त्यात डायक्लोफिनॅक सोडियम नावाचं औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. हेच औषध माणसांमध्येही सूजनाशक आणि वेदनाशामक म्हणून वापरले जाते. एक उदाहरण मी तुम्हाला देते की जसे की वोवेरॉन नावाच्या गोळ्या, ज्या 50 आणि 100 मिलीग्रॅमच्या असतात, बरेच लोकांना ह्या गोळ्या माहिती आहेत. या औषधाचे अंश जनावरांच्या मांसात आणि चरबीत साठून राहतात. ही जनावरे मृत झाल्यानंतर हा मृतदेह गिधाडे खातात व या औषधाचे अंश गिधाडांच्या मांसात आणि चरबीत साठून राहतात. गिधाडांची मादी दरवर्षी फक्त एकच अंडे घालते. औषधांमुळे अंड्याचे कवच पातळ होते व पूर्ण दिवस भरण्याच्या आतच अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. त्याला आपण प्री मॅच्युअर्ड असे म्हणतो. त्याचे वजन कमी भरते व ते जन्मतःच मृत असते. मनुष्यजातीत कमी वजनाचे बाळ असतात त्याला इन्क्युबेटर व काचेच्या पेटीत काही दिवस ठेवून त्याचे वजन वाढवण्याची व्यवस्था असते. तशी गिधाडांमध्ये असू शकते का? तर उत्तर नाही असेच येते. मेलेली जनावरं उघड्यावर टाकून दिल्यास तिथं कुत्री जमतात आणि कुत्र्यांची संख्या वाढते, त्यामुळे रेबीज सारख्या भयंकर आजाराची शक्यता वाढू शकते. कुत्र्यांनी त्या परिसरात किंवा गावात टाकलेली मेलेल्या जनावरांची हाडे फॉस्फरसची कमतरता असलेली इतर जनावरे चघळू शकतात व त्यामुळे त्यांना बोटुलिझम नावाचा आजार होऊ शकतो. जनावरे उघड्यावर टाकण्याऐवजी स्थानिक वनविभाग, गावकरी ग्रुप, ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने एखाद्या ठराविक जागेत कुंपण करावे, जिथे गिधाडे मृत जनावरे खाण्यास येऊ शकतील, त्यामुळे त्या भागातील गिधाडांची संख्याही कळू शकेल. मी त्र्यंबक, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण या आदिवासी तालुक्यात फिरले आहे. आकाशामध्ये 1, 2, 3, 4, 5 इतकीच गिधाडे आता उंचावर घिरट्या घालताना दिसतात. 2007 साली 7 एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी मी त्र्यंबक तालुक्यातील नांदगाव कोहळी या गावात गेले होते. त्या गावात आरोग्य शिबिर होते दुपारी गावाबाहेर पडताना रस्त्याकडेलाच एका शेतात मृत जनावराभोवती खूप गिधाडे जमलेली दिसली. मी ती मोजली तर 65 होती. त्यानंतर हळूहळू संख्या कमी झाल्याचे दिसले. यंदा मी ह्याच गावात व परिसरातील इतर गावांमध्ये 3-4 दिवस होते, पण गिधाड दिसले नाही. एका शेतात दूर अंतरावर मृत जनावर, बहुधा ते म्हैस किंवा दोबड असावा, मृत जनावर दिसले. घाण वास आला, पण एकही गिधाड दिसले नाही. मृत जनावर असेच पडून राहिल्यास हवा प्रदूषण, जल प्रदूषण होऊन परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. मंडळी, गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोतृवर्गात जर शेतकरी असतील, त्यांची जनावरे असतील, त्यांनी कृपया लक्षात ठेवावे की घरच्या जनावरांवर औषधोपचार करताना घरी येणारे जे पशु वैद्यकीय अधिकारी असतील, त्यांना तुम्हीच सांगायचं आहे की साहेब डॉक्टर, कृपया डायक्लोफिनॉक्स सोडियम हे औषध इंजेक्शन आमच्या जनावरांना वापरू नका. शहरी भागातील श्रोतृवर्गाने त्यांचे जे शेतकरी नातेवाईक आहेत, ज्यांच्याकडे जनावरे आहेत, त्यांना ही ऐकलेली सर्व माहिती सांगावे व डायक्लोफिनॉक्स सोडियम हे औषधाचे नाव लिहून घ्यावे. मंडळी, त्र्यंबक तालुक्यात हरसूलजवळ खोरीपाडा म्हणून छोटे गाव आहे. तिथे दत्तूबाबा शिंदे या व्यक्तीने गिधाडांसाठी उपहारगृह म्हणजे हॉटेल सुरू केले आहे. आसपासचे शेतकरी आपापली मृत जनावरे त्या जागी आणून टाकतात, तिथे गिधाडे जमतात, त्यांना खाद्य मिळते व सफाई देखील होते. गेल्या वर्षी 3 जुलैला मी तिथे भेट दिली. बाबांनी मी विचारल्यावर सांगितलं की जास्तीत जास्त 350 आणि कमीत कमी 32 अशी गिधाडांची संख्या आढळली. बाबांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे सध्या वय 75 वर्षे आहे. मंडळी, मला गिधाडांविषयी अजून एक सांगावंसं वाटतं. आपण गिधाडांना जंगलातील निसर्गातील सफाई कामगार म्हणतो, पण ज्यावेळेला कुठलाही कामगार काही काम करतो त्यावेळेला त्याला काहीतरी मानधन मिळतं, त्याला पगार मिळतो, वेतन मिळतं. पण गिधाड अशी सफाई करतात निसर्गातली तर त्यांना कोणी वेतन देतं का हो? म्हणून गिधाड ही निसर्गातील आणि जंगलातील विनावेतन सफाई कामगार आहेत. तेव्हा त्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे, कारण ते सुद्धा पर्यावरण साखळीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. मंडळी, धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती.
5: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
7: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत राजकवी इंद्रजित सिंग तुलसी यांचं. हे गीत ऐकूयात बॉबी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात नरेंद्र चंचल यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अमित कुमार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत चोर पे मोर या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमचं दिन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक संपर्क 9850 84 0520 आणि 9839 5252 278
4: आपले पराये या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत यशोदास यांच्या आवाजात योगेश यांची ही गीतरचना संगीत आहे बप्पी लहिरी यांचं
5: अरे चलो चाचा जाग गए हैं अरे हाँ

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाये तस्मै नमः. कहाणी जुबली कुमारची. की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, काळ हे सर्व आपल्याकडनं करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. कालाये तस्मै नमः अंतर्गत आज आपण बोलणार आहोत जुबली कुमार म्हणजे राजेंद्र कुमार विषयी. राजेंद्र कुमार याचं नाव राजेंद्र कुमार तुली. जन्म 20 जुलै 1927. हिंदू पंजाबी खत्री परिवारात. आजोबा मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर, वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय सिंध कराचीमध्ये. पण 1947 फाळणीनंतर सर्व सोडून भारतात यावं लागलं तेव्हा राजेंद्र कुमार यांनी फिल्म लाईनमध्ये नशीब आजमावण्याचं ठरवलं. त्यांना हिरो मुळीच व्हायचं नव्हतं, त्यामुळे लगेच काम मिळालं. ते HS रावेल म्हणजे आपले हरबन सिंग रावेल ज्यांनी गाजलेले मुस्लिम संस्कृती आधारित सिनेमे केले, मेरे महबूब, लैला मजनू, त्यांचे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. जवळपास 5 वर्ष त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या काळात HS रावेल यांनी पतंगा, पॉकेटमार व सगाई हे सिनेमे केलेत. सहाय्यक दिग्दर्शकचं दुसरं नाव म्हणजे कुली, हमाल. पडेल ते काम करण्याची तयारी असावी लागते, अगदी दिग्दर्शक सांगेल ते. या तिन्ही सिनेमात राजेंद्र कुमार यांनी लहानसहान भूमिका केल्या. पण पतंगा म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतं संगीतकार श्रीरामचंद्र यांचं हे गाणं गोप आणि निगार सुलताना यांच्यावर. यात आवाज पण श्रीरामचंद्रचाच आहे. मेरे पिया गए रंगून किया है वहां से टेलिफोन.
1: हेलो, हिंदुस्तान का तेरा तू. हेलो, मैं रंगून से बोल रहा हूँ. मैं अपनी बीवी रेणुका देवी से बात करना चाहता हूँ. हाँ हाँ,

या गाण्यात स्वतः श्रीरामचंद्र आणि शमशाद बेगम यांचा आवाज आहे. देवानंद व गीताबाली यांचा पकटमार हा पण एचएस रावल यांचा सिनेमा. संगीतकार होते मदन मोहन. हे गाणं तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात फारच लोकप्रिय झालं होतं. तुम्ही ऐकलं असणारच हे गाणं. ये नहीं

1950 राजेंद्र कुमारला एक बऱ्यापैकी मोठा रोल मिळाला होता केदार शर्मांच्या जोगनमध्ये. यामध्ये दिलीप कुमार व नरगिस होते, संगीतकार होते बुलो सिराणी आणि राग दरबारीतलं हे गाणं बरंच फेमस होतं. घुंघट के पटखो.

1955 राजेंद्र कुमारचा पहिला सोलो हिरो म्हणून सिनेमा आला, तो होता देवेंद्र गोयल यांचा वचन. यात राजेंद्र कुमार सोबत नायिका गीताबाली होती, संगीतकार रवी. देवेंद्र गोयल आणि संगीतकार रवी यांची ही जोडी या सिनेमापासून जी जमली ती अगदी शेवटपर्यंत कायम राहिली. यातलं हे गाणं जब लिया हात में हात,

पुढच्याच वर्षी सिनेमा दिया और तुफान कथा गदी माडगुळकरांची होती. दिग्दर्शक प्रभात कुमार, यात राजेंद्र कुमार, नंदा वत्सला देशमुख, केशवराव दाते, संगीतकार होते वसंत देसाई आणि गीतकार भरत व्यास.

1956 चा पुढचा सिनेमा होता मेहबूब प्रोडक्शनचा आवाज. रवींद्र कुमार, नलिनी जयवंत, संगीत सलील चौधरी यांचं होतं. आधी दिग्दर्शक मेहबूब खानच होते, पण नंतर ते काम जिया सर यांनी केलं. खुर्शीद बावरा यांच्या आवाजातलं आणि विश्वामित्र यांनी लिहिलं हे गाणं, ओ जी तेरी मुठ्ठी में मैं, हे पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं.

0: पुढचा सिनेमा एक फार मोठा ब्लॉकबस्टर होता, ज्याने राजेंद्र कुमारच नाही तर त्यातल्या सर्व लोकांना खूपच मदत झाली. महबूब खान यांनी 1940 दशकात औरत नावाचा एक सिनेमा बनवला होता, भारतीय स्त्रीची कहाणी. त्यात मुख्य भूमिकेत सरदारा अख्तर होत्या, सुरेंद्रनाथ, याकूब, कन्हैयालाल, संगीत अनिल विश्वास यांचं होतं. सिनेमा खूपच चालला, यात कोरडा दुष्काळ दाखवला होता. याचाच रिमेक महबूब खान यांनी केला मदर इंडिया या नावाने. मुख्य भूमिकेत होती नरगिस, राजकुमार, राजेंद्र कुमार, कुमकुम, सुनील दत्त, अजरा, मुकरी. हा सिनेमा 1957 आला. 1940 ते 1957 17 वर्षात सर्वच बदललं होतं. पण एकमेव कलाकार कन्हैयालाल असे होते ज्यांनी औरतमध्ये पण सावकाराची भूमिका केली होती आणि मदर इंडियामध्ये पण तेच सावकार सुखी लला झाले होते. गीतकार शकील बेदार आणि संगीतकार नौशाद.
1: दुनिया में हम आए तुझी नहीं पड़ेगा.

भारतीय स्त्रीचा संघर्ष, सावकार खऱ्या अर्थाने भारतीय समाजाचं चित्रण, जुन्या काळातली लग्न, ती बैलगाडी, ती मस्ती, ही गाणं तर फारच छान होतं.

परिस्थितीमुळे मुलगा सुनीलदा डाकू बनतो आणि शेवटी सावकाराच्या मुलीच्या लग्नात डाकू म्हणून येतो. पण समोर आई उभी, तिचं नाव असतं राधा, मुलाचं नाव असतं बिरजू. बिरजू मैं गाव के लिए अपनी जान दे सकते हूँ पर इज्जत नहीं दूंगी. डाकू मुलाला हा विश्वास कि आपली आई आपल्याला मारणारच नहीं, पण ती मदर इंडिया आपल्या मुलावर बंदूक चालवते. याच सिनेमाच्या एका आगीच्या प्रसंगात सुनील दत्तने नरगिसची प्राण वाचवले जीवाचा पर्वा न करता. नंतर सुनील दत्त नरगिस यांनी लग्न पण केलं. ना मैं भगवान हूँ ना मैं शैतान हूँ, अरे दुनिया बनाने वाले मैं तो

दुनिया रंग रंगली हा राजेंद्र कुमारचा पुढचा सिनेमा, ज्यात त्याच्यासोबत श्यामा चांद उस्मानी जॉनी वॉकर, संगीत ओपी नय्यर यांचं होतं आणि गीतकार जानिसार अख्तर म्हणजे आपले जावेद अख्तरचे वडील. यातलं हे गाणं अरे बालमा कितना जालम

खजांची हा राजेंद्र कुमारचा पुढचा सिनेमा दिग्दर्शक होते प्रेम नारायण अरोरा. यात बलराज सहाणे मुख्य भूमिकेत होते. राजेंद्र कुमार सोबत श्यामा हिरोईन होती. संगीतकार मदन मोहन. आशा भोसलेचे गाणं तुम्ही नक्कीच ऐकले असेल, आई दिवाळी आई कैसे उजाले.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटच सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
11: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
10: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
11: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
10: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
11: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।
12: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वीर वामनराव जोशी यांचं नाट्यपद, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात हे पद आपण ऐकणार आहोत, रण दुमदुभी या नाटकातलं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंदार माला या नाटकातलं पद. विद्याधर गोखले यांची शब्दरचना, संगीतकार आणि गायक स्वर राम मराठे.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे विद्याधर गोखले यांचं जय जय गौरी शंकर या नाटकातलं. ऐकूया भालचंद्र पेंढारकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राजा बढे यांचं गीत नारायण बोडस यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे पद ऐकूयात धाडीला राम तिने कावनी या नाटकातलं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वीर वामनराव जोशी यांचं, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात. ऐकूया रण दुमदुभी या नाटकातलं हे पद.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता ऐकणार आहोत पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग यमन कल्याण.

0: ज्ञानाच्या प्रकाशानं विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक नमन.
1: शिक्षकांना दिलेलं ज्ञान हीच आयुष्याची खरी श्रीमंती.
0: वडनेरे सराफ परिवारातर्फे सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं कुलवंत जानी यांची शब्दरचना. गोला बारूद या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात संगीत दिला आहे विजू शाह यांनी आणि गायक स्वर आहे अलका याज्ञिक कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांचा

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं प्रभा ठाकूर यांचं गीत घुंगरू। या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी ह्याने।

0: घुंगरू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: जीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन सिडको।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: अच्छा ये बात है तो तुम भी सुन लो, तैयार हो जाओ. जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब सच सच देना. डन
2: डन
1: डन. अच्छा तो ये बताओ बागों में बाहर है? मैंने पूछा बागों में बाहर है?
2: है.
1: गर्मियों की निहार है?

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
3: कहीं मंगनी की बातें हैं, कहीं शादी का चर्चा है, मगर अंदर ही अंदर से हमारा दिल ये कहता है।
4: क्या

0: टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34C।

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभम करोती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8:30 रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. रात्री 9:00 आपण ऐकू शकता जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या सुषमा दाते. रात्री 10:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे याचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या मेघना साने. रात्री 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कालाय तस्मै नमः या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते डॉक्टर रवी कोरांने. सकाळी 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत स्वागता पोतनीस यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडू निराहे श्रीराम। श्रोते हो, मागील श्लोकातील बहुशास्त्रे आणि त्यामुळे होणारा गोंधळ हाच विचार पुढे नेत समर्थ या श्लोकात सांगतात की वेद, वेदांत, श्रुती, स्मृती, न्याय, शास्त्रे, तर्कशास्त्र, मीमांसा या सर्वात वेगवेगळी मते आणि विचार सापडतात। समर्थ म्हणतात, शेष म्हणजे ज्याने लक्ष्मणा

अवतार घेतला, बलराम अवतार घेतला, तो सर्वात बोलका आहे. त्यालाही ब्रह्माचा थांग लागला नाही म्हणून तोही मौन धरून बसला आहे. श्रुतेहो पुराणात 1000 जिव्हा असलेल्या शेषाचे वर्णन आले आहे. इतक्या जिव्हा असताना त्याने किती बोलके असले पाहिजे? पण त्यालाही ब्रह्मवस्तूचे वर्णन करणे जमले नाही, कारण तिथे वाणी केवळ निरुपयोगी आहे. ज्ञानेश्वर महाराज यात एका मोराचा दृष्टांत देतात. मोराच्या पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात, पण त्या डोळ्यांनी दिसते का? तर नाही. तसेच काहीसे असते. शब्द ज्ञानाने काहीच दिव्य वस्तू दिसू शकत नाहीत, याचा अर्थ काही वाचन करूच नाहीये असेही नाही. पण फक्त वाचन उपयोगी नाही, तर त्यासाठी दिव्य साधनाही महत्वाची आहे. सद्गुरु कृपा आणि दिव्य साधना यांच्या सहाय्याने या सगळ्याचा समन्वय साधला पाहिजे. श्रोतेहो, ग्रंथ वाचन हे अन्न भोजना इतके जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे ग्रंथ वाचन हे करावेच. हे ग्रंथ वाचन आणि वेदांताचा अभ्यास हा त्या परमेश्वर शक्तीचे किती अंगाने अभ्यास झाला आहे हे तपासण्यासाठी आहे, हे विसरू नये. ऋग्वेद, यजुर्वेद हे ग्रंथ वाचणे अवघड आहे. आपण वेदांताच्या पाठशाळेत गेलो तर तेथील मुले त्यांचा अभ्यास करताना आपण जरूर पाहावीत. सुरात, त्यांचे मंत्रोच्चार, त्यांच्या हातांच्या खुणा, त्यांचे स्पष्ट उच्चार अतिशय पाहण्यासारखे असते. ज्याला जमेल त्याने हे जरूर करावे, पण या अध्ययनाचा अभिमान मात्र धरू नये, हे समर्थ स्पष्ट करतात. समर्थ म्हणतात, हे मना सर्व जाणीव सांडून राहे, म्हणजे जाणतेपणा अर्थात ज्ञानाचा अभिमान ठेवू नये. अतिशय अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जावे. मी खूपच जाणत आहे या विचारांपासून स्वतःला कायम दूर ठेवायचे आहे आणि तशी मनाला सवय करून घ्यायची आहे. आणि राघवाची भक्ती, सज्जनांची संगती, प्रभातकाळी रामरायाचे चिंतन अशा उपायांनी मनाला या विचारांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. साधना आणि ग्रंथ वाचन यांचा एकमेकांशी समन्वय साधून परमार्थ विकास करत जावा आणि तोच एक दृढ निश्चय मनाशी धरून ठेवावा. हेच खरे.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न रसिकहो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी आज शिक्षक दिन आहे आणि त्याच निमित्त आज आपण काही शिक्षकांशी गप्पा मारणार आहोत त्यांचं मनोगत बाईटच्या स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत तर जाणून घेऊया त्यांना शिक्षक दिनाबद्दल काय वाटतंय
3: मी वैशाली विजय पाटील मनपा शाळा क्रमांक 21 शिवाजीनगर नाशिक येथे उपशिक्षिका म्हणून काम करते गेल्या 32 वर्षापासून मी माझं शिक्षकी पेशाचं काम करते आहे आणि मी मला खूप भाग्यवान समजते की मला शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली आणि मी माझं काम करते कारण की इतर पेशामध्ये आपण बघतो की ऑफिसमध्ये कम्प्युटर किंवा लॅपटॉप वगैरे याच्यावर काम केलं जातं परंतु प्रत्यक्ष मुलांशी माझा संबंध येतो त्यांचे निरागस चेहरे बघितले आणि त्यांचं अध्यापनाचं शिकवण्याचं काम करताना मला खूप समाधान वाटतं आणि त्याच्यातही ज्या स्लम एरियातून येणाऱ्या मुलांवर मला काम करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते कारण की इतर प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलं येतात तर त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड तसं स्ट्रॉंग असतं पालक पण त्यांचे थोडे जागृत असतात परंतु ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्याकडे मुलं येतात आणि टीचर म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं की खूप असं रिस्पेक्ट ते आम्हाला देतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आम्ही खूप महत्वाचं असं त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम करतो की जेणेकरून ते आम्हाला भविष्यामध्ये सांगतात की मॅडम तुमच्यामुळे असे खूप अनुभव आलेले आहेत की मॅडम तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर मी हे खूप भाग्य आणि पुण्याचं काम समजते की आपल्यामुळे स्लम एरियातल्या मुलांना मोस्टली की मला शिकवण्याचं ज्ञानदानाचं काम करायला मिळालं आजच्या या 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी अनेक शिक्षकांचा सन्मान केला जातो त्यांच्या कामाची ती पावती असते आणि त्यांना प्रोत्साहन मिळते भविष्यामध्ये अजून चांगलं काम करण्यासाठी आणि तुम्ही देखील मला 5 सप्टेंबरला माझी बाईट घेऊन माझा जो सन्मान केला आणि माझी बाईट घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी माझं व्यवसाय समजत नाही हे खूप माझं महत्वाचं कर्म आहे आणि देवाने मला खूप छान एक समाज कार्य करण्यासाठी कारण की शिक्षक हा जसं विद्यार्थ्यांना घडवतो तसं त्या विद्यार्थ्यांमार्फत एक समाज घडवत असतो की देवाचे आभार की मला एक समाज घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मला या माझ्या शिक्षकी पेशामध्ये मला संधी दिली आणि थँक्यू सो मच रेडिओ विश्वास
2: नक्कीच धन्यवाद मॅडम

नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत पूर्वा क्षीरसागर यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

0: ज्ञानाच्या प्रकाशानं विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक नमन.
1: शिक्षकांना दिलेलं ज्ञान हीच आयुष्याची खरी श्रीमंती.
0: वडनेरे सराफ परिवारातर्फे सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण शिक्षक दिनानिमित्त काही शिक्षकांच्या बाईट्स ऐकणार आहोत. तर आता ऐकूया शिक्षक दिनाविषयी शिक्षकांच्या भावना.
3: विजय जाधव, मुख्याध्यापक, नवरचना विद्यालय. आता शिक्षक दिन कसं आहे, फक्त 5 सप्टेंबरला म्हणून शिक्षक दिन, त्या दिवशी शिक्षकांशी व्यवस्थित बोलणं वगैरे मुलं करतात, पण आजकालच्या नवीन पिढीला शिक्षकांविषयी इतका आदरभाव राहिलेला नाहीये. सोशल मीडियावर ते जास्त जागरूक आहेत आणि त्याच्या आहारी ते जात आहेत, परंतु आम्ही विद्यार्थ्यांना वर्षभर जे सांगत असतो की कुठल्या गोष्टींचा आपल्या वर्तणुकीवर वाईट परिणाम होतो, कुठल्या गोष्टी करायला नकोत, कुठल्या करायला हव्यात, एवढं जरी विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं तरी शिक्षक दिन साजरा झाल्यासारखा आहे. की शाळेत वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक आहेत, प्रत्येक शिक्षकामध्ये चांगले गुण असतात, त्यातला एक जरी गुण विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःशी बाळगला तरी तो एक उत्कृष्ट नागरिक घडू शकतो आणि आपला भारताचं उज्ज्वल भविष्य तो घडवू शकतो. परंतु आजकाल तसं होताना दिसत नाहीये. जी नवीन शिक्षण पद्धती आलेली आहे ती सुद्धा अतिशय चांगली शिक्षण पद्धती आहे. हा जो 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेला आहे त्याच्यात सुद्धा नवनवीन विषयांना मजबूती मिळालेली आहे. कौशल्य विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी प्राप्त होत आहेत. विद्यार्थ्यांनी त्या अंगीकारल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण पद्धती आता बरीचशी कमी झालेली आहे. ही जी कौशल्य विकासावर आधारित शिक्षण पद्धती

0: रसिकहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज शिक्षक दिन आहे आणि त्याच निमित्त आज आपण काही शिक्षकांशी गप्पा मारणार आहोत, त्यांचं मनोगत बाईटच्या स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊया त्यांना शिक्षक दिनाबद्दल काय वाटतंय.
1: नमस्ते, मी सतीश रंगनाथ पवार. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा विनायक नगर. त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य प्रसाद ही शाळा असून मला माझ्या शाळेविषयी नितांत प्रेम आहे. दरवर्षी येणारा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा नसून माझ्या व्यवसायाप्रती समाजामध्ये असलेले अतिरिक्त स्थान अधोरेखित करण्याचा हा दिवस आहे. शिक्षकांविषयी, शिक्षणाविषयी आपण सर्वांनी सकारात्मक विचार करण्याचा हा दिवस. सरकारी शाळांविषयी समाजामध्ये असलेले नकारात्मक विचार आम्ही सर्व शिक्षक कष्टाने, मेहनतीने ते दूर करत आहोत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, शैक्षणिक प्रगतीमध्ये मला असे म्हणताना अत्यंत आनंद होतो की या सर्व प्रयत्नात माझे पालक, माझे गाव आमच्या सर्व शिक्षकांच्या पाठीशी आहे. त्यामुळे या शिक्षक दिनी मी त्यांचे ऋण व्यक्त करताना मला अत्यंत आनंद होतो. सर्वात मजा म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी रडणारा माझा विद्यार्थी ते पुढच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेतून

बाहेर पडणारा विद्यार्थी या सर्व आनंददायी प्रवासामध्ये आम्ही त्या प्रवासात त्यांच्या सोबत असतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जिल्हा परिषद नाशिक सर्व शिक्षण विभाग मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत भक्कमरित्या आम्हाला साथ देत आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे. आपणही सर्व समाजाने या शिक्षक दिनी मी आपल्याला एक विनंती व्यक्त करू इच्छितो की आपल्या परिसरातील शाळेला मदत करून शाळेला, शिक्षणाला, मुलांना, पालकांना मोठे करूया असे मी आपल्याला आवाहन करतो. या सर्व प्रयत्नांमध्ये आम्हाला रेडिओ विश्वास खूप भक्कमरित्या साथ देत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णावरील गीत. या गीताचे गीतकार आहेत डॉक्टर प्रशांत भरवीरकर, संगीतकार आहेत मोहन उपासनी आणि स्वर आहेत स्वागता पोतनीस यांचे. तर आता ऐकूया हे सुमधुर गीत.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको।
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आज शिक्षक दिन आहे आणि त्याच निमित्त आज आपण काही शिक्षकांशी गप्पा मारणार आहोत, त्यांचं मनोगत बाईटच्या स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत। तर जाणून घेऊया त्यांना शिक्षक दिनाबद्दल काय वाटतंय।
2: नमस्कार, मी विवेक पुंडलिक खैरनार, विज्ञान व गणित शिक्षक, जिल्हा परिषद शाळा महादेवपूर। या वर्षी जिल्हा परिषद नाशिकचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मला मिळाल्याचा विशेष आनंद आहे आणि अभिमान आहे। हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा, सहकाऱ्यांचा, पालकांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या संपूर्ण समाजाचा सन्मान आहे असे मी मानतो। 5 सप्टेंबर शिक्षक दिन। भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। हा दिवस केवळ शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर शिक्षक म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे। माझ्या मते शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा व्यक्ती नसतो, तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा मार्गदर्शक असतो। एखाद्या विद्यार्थ्याला एखादी संकल्पना समजावून सांगणे महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर त्याच्या प्रश्न विचारण्याची वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मविश्वास, जिज्ञासा आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची क्षमता निर्माण करणे हे शिक्षकाचे खरे कार्य आहे। विशेषतः विज्ञान आणि गणित शिकवताना मी विद्यार्थ्यांना पाठांतरपेक्षा अनुभवातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो। प्रयोग, कृती, तंत्रज्ञान, समूह कार्य आणि दैनंदिन जीवनाशी विषयांची सांगड घालून शिकवले तर शिक्षण केवळ परीक्षेपुरते मर्यादित राहत नाही, ते विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवते। एक शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक छोटीशी प्रेरणा देऊ शकतो, एक योग्य संधी देऊ शकतो आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवू शकतो। कदाचित त्याच एका विश्वासातून उद्याचा वैज्ञानिक, अभियंता, शिक्षक, अधिकारी किंवा समाजासाठी काम करणारा उत्तम नागरिक घडू शकतो। म्हणूनच माझ्यासाठी शिक्षक दिन म्हणजे मी किती शिकवले यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात मी किती सकारात्मक बदल घडून आणला याचा विचार करण्याचा दिवस आहे। रेडिओ विश्वासच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खणकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
9: कुमार यांनी गायलेलं साही लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. हाऊस नंबर 44 या चित्रपटातील या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: वीज बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स दूर का राही या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आणि या गीताला संगीत आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
3: मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांची गीतरचना आता ऐकणार आहोत. बेगुनाह या चित्रपटामधले संगीतकार शंकर जयकिशन.

0: तुमचे बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात शब्दरचना आनंद बक्षी यांची चित्रपट आहे आरपार

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मर्यादा या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे RJ श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी RJ श्रद्धा. रसिक हो रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत सोनाली जोशी यांच्याशी, ज्या हॅपी आर्ट फाउंडेशन बद्दल आपल्याला सांगणार आहेत आणि त्यांच्या संस्थेविषयी जाणून घेणार आहोत, त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
3: नमस्कार.
2: मला थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काय करता, बाय प्रोफेशन कुठे असता.
3: माझं नाव सोनाली जोशी. बेसिकली मी आर्ट थेरपिस्ट आणि मंडला थेरपिस्ट आहे. गेले 12 वर्षापासून माझं एज्युकेशन सेक्टरमध्ये जास्त काम चालू आहे.
2: बरं.
3: ज्याच्यामध्ये आपण आर्ट थेरपीचे वेगवेगळे उपक्रम किंवा मंडला थेरपीचे वेगवेगळे उपक्रम शालेय स्तरावरती आणण्यामध्ये आपण जास्त काम करतो आहोत.
2: बरं.
3: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आर्ट आणि मंडला थेरपी हा जो आपला एक ट्रॅडिशनल फॉर्म आहे, बऱ्याच वेळेला लोकांना आर्ट म्हटलं की फक्त एवढंच माहिती आहे की आर्ट म्हणजे चित्रकला, पण आर्ट हे मनावर पण काम करतं ही गोष्ट माहिती नाहीये. त्यामुळे ह्याचा आपण एक थेरपी म्हणून वापर करून घेतो आणि अशा पद्धतीचं काम बेसिकली मी ऍज अन एज्युकेशनल आर्ट थेरपी एक्सपर्ट किंवा एक्सप्रेसिव्ह मंडला आणि आर्ट थेरपिस्ट म्हणून मी काम करते आहे.
2: बरं. अच्छा, किती वर्षापासून आणि हे करत आहात?
3: गेले 12 वर्षापासून मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करते आहे आणि गेले 7 ते 8 वर्षापासून मी मेडिकल सेक्टरमध्ये पण काम करते आहे.
2: बरं. पण संस्था सुरू करावी स्वतःची आणि काहीतरी काम करावं असं कधी वाटलं, म्हणजे काय नेमका टर्निंग पॉईंट ठरला यासाठी?
3: ज्या वेळेला मी शाळांमध्ये वेगवेगळ्या काम करत होते त्यावेळेला शहरी भागामधून मागणी जास्त होती. कारण शहरामध्ये मुलांच्या, जसं आपण म्हणतो की शाळा म्हटली की मुलाची प्रगती हा प्रत्येक पालकाचा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या वेळेला मी स्वतः ऍज अ आर्ट टीचर म्हणून पहिल्यांदा शाळेमध्ये लागले त्यावेळेला असं लक्षात आलं की मुलाच्या प्रगतीमध्ये कलेचा भाग हा साधारण मुलगा 5वी मध्ये असतो तोपर्यंत खूप असतो, पण 5वी 6वी नंतर मुलगा जसा पुढच्या इयत्तांमध्ये जातो त्यावेळेला घरनंच त्याच्यावरती प्रेशर येतं की आता तू सगळे खेळ कला बाजूला ठेव आणि आता फक्त तू अभ्यासाकडे लक्ष दे.

0: शाळेमध्ये आपण होलिस्टिक एज्युकेशन याच्यावरती आजकाल शासन सुद्धा भर देतं की मुलांना संस्कार द्या, व्हॅल्यू द्या. तर ह्या सगळ्या गोष्टी शाळांमध्ये पहिल्यांदा मी काम करायला सुरुवात केली. असं लक्षात आलं की हा वेगळा विषय आहे. आज मोठ्या शाळा ज्या आहेत शहरांमधल्या, त्या सगळ्याच शाळा ह्या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीने वेलकम करत आहेत किंवा त्या अशा पद्धतीचा अभ्यासक्रम राबवण्यामध्ये शाळा स्वतः अग्रेसर असते. पण ज्या वेळेला मी खेड्यांमध्ये गेले आणि खेड्यातल्या शाळांमध्ये काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला असं लक्षात आलं की तिथे बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी जरी शासनाने सांगितलेल्या असल्या तरी सुद्धा तिथे खूप साऱ्या अडचणी आहेत की ज्याच्यामुळे मुलांच्या इमोशनवर किंवा मुलांच्या मानसिकतेवर काम करणं शक्य होत नाहीये. आणि तिथून खरी माझी सुरुवात झाली की इथे एनजीओ किंवा आपली एक सेक्शन 8 कंपनी हॅपी हार्ट फाउंडेशन जी आहे, तर ही जोपर्यंत आपण याच्यात सामाजिक कार्यात उतरत नाही तोपर्यंत तळागाळापर्यंत जाता येणं अशक्य आहे.
1: बरोबर.
0: आणि त्या प्रेरणेमधून ह्या संस्थेची सुरुवात झाली.
1: क्या बात आहे. बर, मग जेव्हा तुम्ही म्हटलात की बऱ्याचशा शाळा ह्या गोष्टीला छान रिस्पॉन्स देतात, मग शाळांवरती गेल्यावरचा अनुभव कसा असतो? म्हणजे मुलांना तुम्ही ऍक्च्युअल शिकवता की शिक्षकांना पण त्याचं थोडंफार ट्रेनिंग देता, ते काम कसं चालतं?
0: आता ह्याच्यात थोडस आधी थोडी माहिती देते की हॅपी हार्ट फाउंडेशन कशावरती काम करतंय आणि मग त्याच्यानंतर मी शाळेकडे वळते.
1: चालेल.
0: बेसिकली आपण मुलाच्या हॅपीनेस क्वोशंट वरती काम करतोय. म्हणजे शाळेमध्ये जर का मुलाची प्रगती आपण बघितली तर पहिल्यांदा आयक्यू वरती खूप मोठा इम्पॉर्टन्स दिला जायचा की मुलगा इंटेलेक्च्युअली त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे. त्याच्यानंतर इक्यू आला की मुलांनी इक्यू सुद्धा त्याचा स्ट्रॉंग पाहिजे की जेणेकरून त्याचे इमोशन्स तो चांगल्या पद्धतीने त्याला मांडता आले पाहिजे. पण आता त्याच्याही पुढे जाऊन हॅपीनेस कोशंट हा फॅक्टर खूप महत्वाचा झालाय. अगदी सिंपल शब्दांमध्ये सांगायचं झालं तर जोपर्यंत तुम्ही आनंदी नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये प्रगती करू शकत नाही.
1: बरोबर.
0: थोडक्यात आपण काय करतोय तर ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून, ज्याला आपण हॅपी हार्ट प्रोजेक्ट नाव दिलेलं आहे, त्याच्यामधनं मुलांना पहिल्यांदा आता आनंदी कसं राहायचं हे आपण शिकवतो आहोत. थोडक्यात आनंदी राहत असताना त्यांच्या भावनांवरही काम होतंय, इमोशनवर पण काम होतंय, आणि ते व्यवस्थित असेल तर त्यांच्या मग अकॅडमिकमध्ये सुद्धा रिझल्ट दिसून येणार आहे. ज्या वेळेला आम्ही शाळांना भेट दिली त्यावेळेला असं लक्षात आलं की सध्याचा पॅटर्न जो चाललेला आहे, अगदी पालकांकडनं सुद्धा किंवा बाहेरच्या जगामध्ये सुद्धा, मुलाची प्रगती ही फक्त नंबर्स मध्येच मोजली जाती आहे.
1: बरोबर.
0: अशा वेळेला तो मुलगा खरंच म्हणजे डिप्रेशन सारखे शब्द किंवा एन्झायटी सारखे शब्द आजकाल लहान वयामध्येच मुलांच्या तोंडात पण यायला लागलेत आणि कृतीमध्ये पण दिसायला लागलेत. कारण का बरं तर हे जे प्रेशर सगळं त्यांच्यावर डेव्हलप होत आहे, पण त्या मुलांना आज ते प्रेशर मोकळं करण्याचा मार्ग जो मिळत नाहीये त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांच्या हॅपीनेस कोशंटवरती काम करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेला आम्ही शाळांमध्ये गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की शाळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप काम होतं. बिल्डिंग चांगली असली पाहिजे, मुलांना बेंचेस व्यवस्थित असले पाहिजे, प्रयोगशाळा, लायब्ररी ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, त्यांचा गणवेश चांगला पाहिजे, त्यांना पुस्तकं मिळाली पाहिजे, इथपर्यंतच काम होतं आहे. पण आज त्या मुलाच्या मानसिकतेवर कोणीही काम करायला तयार नाही. शाळा प्रयत्न करते पण आज शाळेकडे रिसोर्सेस नसल्याने किंवा योग्य पद्धतीची गाईडलाईन नसल्याने आज शाळा सुद्धा त्याच्यामध्ये खूप काही करू शकत नाहीये. त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण आम्हाला ही आली की शाळा काम तर करू इच्छिते पण शाळेकडे योग्य ते प्रोजेक्ट नाहीये. आणि तिथे मग हे आमचं आर्ट थेरपी आणि मंडला थेरपी आणि हे हॅपी आर्ट प्रोजेक्ट एकदम फिट बसतं की तिथे या मुलांच्या मानसिकतेवर काम करता येतं. कुठलंही मूल जर का तुम्ही बघितलं तर ते एखाद्या झाडासारखं असतं. झाड जसं आपण म्हणतो की आपण पहिल्यांदा एक बीज लावतो, त्या बीजाचं रोपट्यात रूपांतर होतं आणि रोपटच पुढे हळूहळू झाडामध्ये मोठं होतं. पण ह्या सगळ्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कारणीभूत असते ती त्याची मुळं. जर का मूळ पक्क असेल तर त्या रोपट्याला, त्या अंकुरलेल्या बीजाला रोपट्यामध्ये आणि रोपट्यामधून झाडामध्ये जायला खूप मदत होते. कुठलंही वादळ आलं तरी सुद्धा जर का हे मुळं पक्की असतील तर ते झाड न कोलमडता परत उभं राहतं. मंडला थेरपी आणि आर्ट थेरपी असंच काम करतं. हे मुळांसारखं, शेवटी मुळं म्हणजे काय आहे, मन आहे. तुमचं मन जर का भक्कम असेल तर तुम्ही कुठल्याही येणाऱ्या संकटाला पार करून जाऊ शकता. आणि हे मन भक्कम करण्याचं, तुमचे इमोशन्स, तुमच्या भावना हे भक्कम करण्याचं काम हे आर्ट थेरपी आणि मंडला थेरपीच्या माध्यमातून केलं जातं. हे फाउंडेशन आहे. फाउंडेशन पक्क असेल तर येणारं कुठलंही संकट आज त्या मुलाला पुढे झेलता येईल, पेलता येईल आणि त्याच्यामधनं बाहेर पडता येईल.
1: खूपच छान. संस्था नेमकं काय काम करते हे तर कळलं, पण संस्थेचं काम कशा पद्धतीने

0: चालतं आणि म्हणजे मुख्य म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं होतं हे आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार. पण जाता जाता जर का तुमच्याशी संपर्क करायचा असला किंवा तुम्हाला भेटायचं असलं तर त्यासाठीचा पत्ता आणि फोन नंबर तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगावा अशी विनंती आहे.
1: आपल्या हॅपी आर्ट फाउंडेशनची वेबसाईट पण आहे happyartfoundation.com. तुम्ही या वेबसाईटलाही व्हिजिट केलीत तरी तिथे तुम्हाला सगळे डिटेल मिळतील. आणि माझं नाव सोनाली जोशी आणि माझा नंबर 8530902299 या नंबरवरही तुम्ही मला संपर्क साधू शकता.
0: तर मंडळी, रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या सोनाली जोशी यांच्याशी. त्यांच्याच कडून त्यांच्या संस्थेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: पी के मिश्रा यांचं गीत ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं

0: हे गीत आपण ऐकलं चोर चोर या चित्रपटामधलं.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत माय लव या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
4: कॉम्प्लेक्स. आशा भोसले यांनी गायलेलं अंजान आणि प्रकाश मेहरा यांचं गीत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 दुपारी 1:00 ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: Namaskar Nashikkar, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार श्रोतेहो, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांची मुलाखत घेत असते. मुलाखत अशासाठी की त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली ओळख आपल्याला व्हावी, लोक कसं काम करतात हे माहीत व्हावं आणि पुढे आपल्याला असं काम करण्याची देखील प्रेरणा मिळावी. आज माझ्या समोर आहेत आदिती चिटणीस आणि अनिकेत मांडलेकर. नमस्कार.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: तुमच्याशी डॉग ग्रूमिंग या विशेष क्षेत्राबद्दल मला बोलायचं आहे, पण त्याआधी आदिती तुम्हाला विचारते, तुमचं काय शिक्षण झालंय आणि कुठे झालं शिक्षण?
1: माझं शिक्षण पुण्यात झालं, 12वी कॉमर्स आणि त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन केलंय.
0: अच्छा, तुमचं?
2: माझंही पुण्यात मी ग्रॅज्युएशन केलं इंटिरियर डिझायनिंग मध्ये.
0: आणि त्यानंतर?
2: आणि त्याच्यानंतर मी रिअल इस्टेट मध्ये काही वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मग आदिती आणि मी आम्ही सोबत डॉग ग्रूमिंग या व्यवसायामध्ये पदार्पण केलं.
0: बरोबर. आणि तुम्हाला डॉग ग्रूमिंग याबद्दल कधी समजलं?
1: म्हणजे डॉग जेव्हा मी स्वतःचा डॉग घेतला त्याला जेव्हा कधी बाहेर अंघोळ घालायची वेळ आली तेव्हा मला कळलं की डॉग ग्रूमिंग असं असतं. मी लहानपणापासूनच कुत्र्यांबरोबर वाढली आहे, मला आवड खूप आहे कुत्र्यांची, पण मला हे कळलं एक साधारण 6 वर्षापूर्वी आणि तेव्हा एवढा अवेअरनेस पण नव्हता. सो तेव्हा मला कळलं की हे ऍज अ प्रोफेशन आपण करू शकतो.
0: पण आधी शिक्षण तर घ्यावं लागेल, मग त्या संदर्भातलं शिक्षण कुठे मिळालं?
1: ज्याच्याकडे मी माझ्या डॉगला नेलं होतं तोच शिकवतो, सो त्याच्याकडनं मी शिक्षण केलं. 3 महिन्याचा कोर्स होता, त्याच्यामध्ये पूर्ण हँड ऑन ट्रेनिंग, कुत्र्यांचा स्वभाव कसं कळायला पाहिजे वगैरे सगळं स्टार्ट टू एंड त्यांनी शिकवलं होतं.
0: अरे वा, एक मध्येच जरा इंटरप्ट करते, कुत्र्यांचा स्वभाव म्हणजे आतापर्यंत तर माणसांचा स्वभाव माहिती होता आणि कुत्र्यांचा स्वभाव असा माहित नव्हता. फक्त काहींना भीती वाटते कुत्र्याची, काही लोक फ्रेंडली असतात एवढंच माहित होतं. मग हे सगळं तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकायला मिळालं?
1: हो, आणि हे त्या कोर्समध्ये तर जमलंच. मी टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशनचा सुद्धा कोर्स केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडस अजून डीपमध्ये जाऊन शिकवतात की कुत्र्यांना कसं समजून घ्यायचं त्यांचे. आता हावभाव तर आपल्याला एवढे कळत नाहीत, पण बॉडी लँग्वेजवरनं आपण अंदाज लावू शकतो की यांना आता काय वाटतंय, कसं वाटतंय, किंवा ते आपल्याला काही काही अजून इंडिकेशन्स देतात की समज आता त्यांचे कान पुढे आहेत मागे आहेत, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की त्या कुत्र्याच्या आता डोक्यात काय चाललंय आपण त्याचा अंदाज लावू शकतो.
0: अरे वा, हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन कोणाकडे शिकलात?
1: पुण्यात एक मंजिरी लाटे म्हणून मॅडम आहेत, त्यांचं अर्थवाईज नावाचं आहे, त्या अर्थवाईज नावानी करतात, त्यांच्याकडे मी शिकले आहे, त्यांच्याकडनं बेसिक कोर्स केलेला आहे. त्या ऍडव्हान्स कोर्स सुद्धा घेतात, त्यांचं खूप मोठं काम आहे, चांगलं आहे.
0: अरे वा, मग त्याचा फायदा तुम्हाला झाला, समजायला लागलं. आणि मग तुमच्या स्वतःच्या डॉगच्या बरोबर असलेली इंटरॅक्शन म्हणजे त्याच्याबरोबरचं वागणं हे लक्षात यायला लागलं का?
1: हो, त्यांनी स्वतःच्या डॉगचं जर झालंच प्लस आता मी जे काम करते ग्रुमिंगचं त्याच्यात सुद्धा मला त्याचा डे टू डे लाईफ मध्ये खूप फायदा होतो. तर मी कम्युनिकेशन प्रोफेशनली नाही करत, पण माझं प्रोफेशन जे आहे त्याच्यात मला त्याचा खूप फायदा होतो की कुत्र्यांना जास्त समजून घेता येतं.
0: बरं, तुम्ही सुद्धा कुत्र्यांना समजून घेण्याच्या या प्रोसेस मध्ये आहात का इतर प्राण्यांना सुद्धा?
2: नाही नाही, मोस्टली आमचा फोकस फक्त डॉग्स वरती आहे.
0: आणि हा पाळलेला डॉग्स का स्ट्रे डॉग्स?
2: कुठलेही डॉग्स, पण 90% आम्ही पाळलेलेच डॉग्स आहेत.
0: बरं, आणि मग ते कुठल्याही जातीचे असू दे. परत मी आदितीकडे येते की मग आता हे कसं करता तुम्ही, डॉग ग्रुमिंग प्रोफेशनली कसं करता, म्हणजे हा व्यवसाय म्हणून कसं करता, त्याकडे कसं बघता?
1: सो आता मी त्याच्यातलं थोडंसं बेसिक सांगते की डॉग ग्रूमिंग मध्ये काय काय इन्क्लूड होतं. त्याच्यामध्ये आता आपलं डॉगची अंघोळ, छोटे डॉग्स असतात लॉंग हेअर्ड असतात त्यांचे हेअर कट्स, नखं कापणं, कान साफ करणं, हे बेसिक गोष्टी ज्या हायजीन मेंटेन करण्यासाठी असतात त्या सगळ्या आपण ग्रूमिंग मध्ये करतो. आणि ऍज अ व्यवसाय हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होते, बट अजून असं आहे की ते गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड नाहीये. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जरी असेल तरी त्याला असं एक स्पेसिफिक सेक्शन दिलेला गेलेला नाहीये अजून. सो आम्ही अजूनही कुठेही अध्यात मध्यातच आहोत.
0: अच्छा, म्हणजे इनफॉर्मली ते चालू आहे.
1: हो,
0: पण तसं म्हटलं तर फॉर्मली पण चालू आहे, कारण तुम्ही लोकांना त्याच्यात करता मदत करता आणि सांगता. मग लोक तुमच्याकडे त्यांचं कुत्रा घेऊन येतात का?
1: हो, ते आमच्याकडे त्यांचं कुत्रं घेऊन येतात, त्यांची काय सर्व्हिस रिक्वायरमेंट आहे ते आम्ही विचारतो. मग त्या कुत्र्याची काय स्वभाव आहे, आता घरच्यांना तर माहिती असतं की थोडा अग्रेसिव्ह आहे किंवा फ्रेंडली आहे वगैरे, ते सगळं आम्ही त्यांच्याकडनं बेसिक डिटेल्स घेतो. मग ते सगळं झाल्यानंतर आपण आपलं काम चालू करतो.
0: बरं, आणि आणखी एक प्रश्न असा डोक्यात येतो की काही ठराविक जातीची कुत्री जास्त अग्रेसिव्ह असतात आणि काही ठराविक जातीची कुत्री जास्त लव्हिंग असतात, असा एक समाजात समज आहे, ते खरं आहे का खोटं आहे?
1: थोडा फार खरा आहे, पण याचा खूपसा फरक आपल्या घरच्या एन्व्हायरमेंट वरती पण असतो. म्हणजे आता आपण समज गोल्डन रिट्रीव्हर म्हटलं तर तो एक खूप फ्रेंडली डॉग असा आहे समजला जातो, पण जर आपलं घरातलं वातावरण ठीक नसेल तर ते त्या वातावरणाला अडॅप्ट करणार असतात आणि मग त्याच्यावरनं त्यांचा स्वभाव सुद्धा बदलू शकतो. म्हणजे असं काही नाही की गोल्डन रिट्रीव्हर हा चावणार नाहीच, असं नाही. काही काही होऊ शकतं की घरातल्या स्वभावावरनं त्यांच्या स्वभावावरती खूप फरक पडतो.
0: म्हणजे घरातली माणसं चिडचिड करत असतील, त्यांच्या घरात वाद असतील, तर कुत्री सुद्धा त्याचा ह्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट करतात, म्हणजे ते रिसीव्ह करतात हे सगळे वेव्स.
2: ओरा ते कॅच करतात. जेवढं आपलं घर प्रसन्न असेल तो डॉग तितकाच खुश राहील आयुष्यभर. तो आपला नेगेटिव्हिटी ओरा किंवा पॉझिटिव्हिटी जेवढं असेल ते सगळं ते ग्रास्प करतात आणि ते स्वतःचं जीवन पण त्या अकॉर्डिंगली जगतात.
0: बर, म्हणजे तुम्ही त्या त्या डॉग कडे पाहिलात की तुम्हाला त्या घराची माहिती मिळत असेल.
2: येस, एक्झॅक्टली. त्याच्या वागण्यावरून कळतं की घरातलं वातावरण कसं आहे, घरातले स्त्री पुरुष किंवा ज्याचा तो सगळ्यात जास्त लढा लावतो ती व्यक्ती कोण आहे, ज्याच्यावरती जास्त राग दर्शवतो तो कशामुळे दर्शवतो, त्यांची वागणूक कशी आहे. फक्त डॉग बरोबर नाही, इतर म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये काय चाललंय हेही ते डॉगच्या वागण्यामुळे आपल्याला कळू शकतं.
0: अच्छा,
2: की माणसाचे स्ट्रेस लेवल जास्त आहेत का, ते स्ट्रेस लेवल पण डॉगच्या जीवनामध्ये ते इंडिकेट करतात आपल्याला.
0: माणसाची स्ट्रेस लेवल सुद्धा डॉग मध्ये रिफ्लेक्ट होते. म्हणजे इन अ वे तुम्ही डॉगचा अभ्यास करता करता माणसाचाच अभ्यास करता, त्या फॅमिलीचा अभ्यास करता आणि मग चांगले तुमचे इनपुट्स तेव्हा देतात तेव्हा त्या फॅमिलीची रिएक्शन काय असते.
1: मी तुम्हाला थोडस आउट ऑफ म्हणजे थोडस रेलेव्हंट आहे हे सांगते की आता समज घरात एक नवीन बाळ जरी आलंय आणि आता बाळ आलंय म्हटल्यावरती डॉग कडे थोडस दुर्लक्ष होऊ शकतं, त्याचा सुद्धा त्या डॉगला खूप फरक पडतो. आम्हाला हे सुद्धा कळतं की म्हणजे आता समज तो थोडासा विचित्र वागतोय तर आम्ही पहिला विचारतो घरात काय बदल झालेला आहे का. मग आम्हाला कळलं होतं की आता यांच्या घरात नवीन बेबी आलेला आहे सो डॉग कडे थोडस दुर्लक्ष होतंय. मग असं आम्हाला कळतं की नाही, त्या डॉगला पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे कारण तो शेवटी तुमच्या घरातला पहिला सदस्य आहे आणि आपण जेव्हा त्यांना घरातच ठेवतो तेव्हा त्यांना खूप फरक पडतो. म्हणजे घरातलं जरी काही तुम्ही तुम्हाला ताप जरी आला, चार दिवस तुम्ही समज झोपून आहात, तो डॉग सुद्धा तेवढा शांत होतो, तो तुमची काळजी घेतो, चार वेळा येऊन तुम्हाला चेक करतो की बरोबर आहात की नाही, ठीक आहे ना सगळं. सो एवढा सगळा फरक पडतो त्याच्यात.
0: म्हणजे व्हाईस वर्सा, तुमचं जसं वर्तन आहे तसंच त्या डॉग वर रिफ्लेक्ट होत असतं आणि तुम्ही आनंदी असाल, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत असाल तर तोही आनंदी राहून तुमच्याकडे बघू शकतो.
1: घरातलं वातावरण चांगलं पॉझिटिव्ह असेल तेवढा तो डॉग पॉझिटिव्ह राहतो. म्हणजे आता मी तुम्हाला गोल्डन रिट्रीव्हरचं एक्झाम्पल दिलं, तसंच आमच्याकडे रॉटवायलर येतं तर रॉटवायलर म्हटल्यावरती सगळ्यांनाच नुसतं बघून भीती वाटते, पण तो कुत्रा काहीही करत नाही. म्हणजे मी त्याच्या तोंडात जरी हात घातला तो मला चावणार नाही, एवढा तो शांत प्रेमळ आहे. सो घरातलं वातावरण हे त्यांच्या घडवण्यात खूप महत्वाचं आहे.
0: तुम्ही एकतर घरातल्या लोकांचे सुद्धा काउन्सिलर असता इनडायरेक्टली असं म्हणायला हरकत नाही थोडंफार, पण असं असतं. मला एक समज आहे की काही माणसांना कुत्र्याची भीती वाटते आणि काही माणसांना अजिबात वाटत नाही, असं का असेल तुमच्या मते?
2: नाही, ते प्रत्येकाचं पर्सनल एक बिलीफ आहे की कोणाला आवडतातच, कोणाला फक्त लांबून आवडतात किंवा कोणतरी फक्त हात लावतं. प्रत्येकाची एक बाउंड्री सेट असतात. काही काही लोकांना अजिबातच आवडत नाही, म्हणजे ते सायकोलॉजिकल आहे किंवा ते त्यांच्या स्वभावातच आहे.
0: किंवा भीती पण वाटत असते. मग आपल्याला जर त्याची भीती वाटली तर त्याला पण आपली भीती वाटते का?
1: त्याला अशी भीती नाही वाटत. आता कसं असतं, आपल्याला भीती का वाटते, आपल्या आयुष्यात काहीतरी इन्सिडेंट झाला असतो की कुत्र येऊन चावलंय किंवा आपल्याला ओरडलंय म्हणून आपल्याला त्याची भीती वाटते. कुठलाही व्यक्ती लहान असल्यापासून असं तो घाबरून नसतो. म्हणजे आपण लहान असतो तेव्हा तर कशालाही हात लावतो, काहीही करतो असा आपला स्वभाव असतो. बट जेव्हा आपल्याबरोबर काहीतरी इन्सिडेंट होतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटायला लागते. सो मग ती भीती आपल्या डोक्यात बसलेली असते. बट कुत्र्याचं तसं नसतं. जर मी घाबरत असेल आणि मी त्याला हात लावायला जरी गेले तो येणार शेपूट हलवत. जर मी त्या कुत्र्याला मारलं कधी काही केलं तर मग त्याला माझ्याबद्दल ती म्हणजे माणसाबद्दल ती भीती बसते. सो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी इन्सिडेंट झाल्याशिवाय ती भीती डेव्हलप होत नाही. सेम माणसांबरोबर सेम कुत्र्यांबरोबर.
0: हो हो. आणि हे खूप छान प्रोफेशन आहे. मग तुम्ही तुमच्या घरी येतात लोक डॉग ग्रुमिंग साठी काय करता?
2: नाही, आमचा डॉग ग्रुमिंग स्टुडिओ आहे कर्वेनगरमध्ये. तर डॉग्स आमच्याकडे येतात. त्याचं कारण असं आहे कारण की घराच्या वातावरणामध्ये डॉग खूप जास्त कम्फर्टेबल असतो आणि जेव्हा डॉग त्याच्या टेरिटरीमधून बाहेर येतो एका दुसऱ्या जागी, हे सेम शाळेसारखं आहे. तुम्ही घरात ट्युशन करणं वेगळं आणि मुलगा घरातून शाळेत जाणं वेगळं. जसं डिसिप्लिन आपण शाळेमध्ये मुलांकडून एक्सपेक्ट करतो तेवढंच डिसिप्लिन आपण घरी त्याला होमस्कुलिंगमध्ये किंवा ट्युशनमध्ये त्या लेवलचं करू शकत नाही.
0: बरोबर.
2: सेम गोष्ट अप्लायज टू डॉग्स एज वेल.
0: अरे वा. मग तुमचा हा डॉग स्टुडिओ आहे असं म्हटल्यानंतर काय काय असतं त्याच्यामध्ये?
1: त्याच्यामध्ये आता मी मगाशी सांगितलं जसं बाथ, हेअरकट, बेसिक्स असतात, नेल क्लिपिंग, इअर क्लिनिंग वगैरे. आपण हेअर कलर सुद्धा करतो. आता हा ट्रेंड अजून इंडियामध्ये तेवढा नाहीये, हळूहळू वाढत चाललाय. पण डॉग फ्रेंडली हेअर कलर्स असतात जे फक्त डॉग्ससाठी किंवा कॅट्ससाठीच बनवलेले असतात. सो आपण हेअर कलर सुद्धा करतो. आणि तसंच म्हणजे शेवटी कुत्र्यांचं पार्लर म्हणायला हरकत नाही.
0: अरे वा, खूप छान सांगितली माहिती. आणि हे सगळं करणं खूप कॉस्टली असतं का? म्हणजे माझ्याकडे कुत्रा आहे, पामेरियन असेल, अल्सेशियन असेल, पण मला एकदा तुमच्या स्टुडिओत आणायचं आहे, त्याच्याकडनं काही करून घ्यायच्या आहेत गोष्टी, तर माझ्या खिशाला परवडू शकतं का मध्यमवर्गीय माणसाच्या?
1: हो, एकदम आपलं एव्हरेज प्राइसिंग असतं. एक आमच्या ग्रुमिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही सध्या स्टँडर्ड सेट करतोय की बेसिक प्राइसिंग किती असायला पाहिजे किंवा मॅक्सिमम आपण किती त्याला चार्ज करू शकतो. सो एकदम मिडल क्लास पर्सनला परवडण्या इतकं एव्हरेज प्राइसिंग आपण ठेवतो. कारण शेवटी ही दर महिन्याला करण्याची गोष्ट आहे आणि लक्झरी नाहीये ते. इट इज अ नेसेसिटी. सो तेवढं आपण डोक्यात ठेवून सगळ्याचे प्राइसेस ठरवतो.
0: खूप छान सांगितलं तुम्ही. आणि कुठे आहे तुमचा स्टुडिओ? पुण्यात?
1: आमचा स्टुडिओ पुण्यात कर्वेनगरमध्ये तातोड्या उद्यानच्या शेजारी हाऊस ऑफ पूच या नावाने आहे.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे श्रोत्यांना नक्की जर भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय परत एकदा सांगता?
1: पुण्यामध्ये कर्वेनगर तातोडे उद्यानच्या शेजारी हाऊस ऑफ पूच.
0: वा, खूप छान. हा एक नवीनच प्रोफेशन आहे आणि माणसाप्रमाणे कुत्र्याला स्वच्छ ठेवणं, छान ठेवणं, आनंदी ठेवणं हा भाग त्याच्यात होतो. तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल की डॉग ग्रुमिंग साठी का तयार असलं पाहिजे, का गेलं पाहिजे डॉग स्टुडिओमध्ये?
2: तुम्हाला जर लहानपणापासूनच जर डॉगची आवड आहे आणि तुम्हाला प्रोफेशनली ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर भरपूर वास्ट हे आहे त्याच्यामध्ये, अम्ब्रेला आहे. जसं आपण पेट इंडस्ट्री म्हणतो की 5,000 कोटी प्लसचं मार्केट आहे आज इंडियामध्ये फक्त, ज्याच्यामध्ये 70% फूड आहे. पण बाकी 30% ज्याच्यामध्ये ट्रेनिंग येतं, डॉग ग्रुमिंग येतं किंवा हॉस्टेल येतं, बोर्डिंग येतं, तर ह्या पण गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आज जसं जगात नवीन करिअर ऑप्शन्सचा जो दरवाजा उघडलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये एक खूप मोठा फॅक्टर आहे की डॉग ग्रुमिंग आपण कन्सिडर करावा जर तुम्हाला श्वान आवडतात तर.
0: वा, खूप छान सांगितलं.
2: तर नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये येऊ शकता.
0: अगदी छान. तुम्ही श्रोत्याला काय संदेश द्याल?
1: संदेश एक महत्वाचा असा की कुठल्याही प्राण्याला असो किंवा काय, आपण कसं सांगू आता, म्हणजे
0: प्रेम लावलं,
1: हो प्रेम लावलं तर तो आपल्याला रिटर्न मध्ये तेवढंच किंवा त्याच्यात 10 पटी जास्त प्रेम लावतो. हे खूप महत्वाचं आहे, हे खूप लक्षात ठेवायला पाहिजे की जर तुम्ही कोणाला इजा करत असेल तर तुम्हाला रिटर्न मध्ये इजा करणार. बट जर तुम्ही कोणाला प्रेम देताय तर तुम्हाला 10 पट 100 पट जास्त त्याचा लळा लावतो. आणि त्याचा वय वर्ष किती? 14 असतं. त्याचं अख्खं आयुष्य आपल्या बरोबर असतं. आपल्या आयुष्याचा तो एक भाग असतो पण त्याचं अख्खं आयुष्य आपल्या बरोबर असतं. सो हे खूप डोक्यात ठेवायचं असतं की कोणालाही कधी इजा करू नये, काहीही करू नये. तुम्ही चांगलं असाल तर तो तुमच्याशी अजिबात फाईट वागणार नाही.
0: वा. आणि काही प्रश्न असले तर तुम्ही खरोखर या स्टुडिओमध्ये भेट देऊ शकता, सल्ला घेऊ शकता, आणि या नवीन संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या कुत्र्याबरोबर छान स्वच्छ सुंदर प्रेमळ आयुष्य जगू शकता. खूप छान झालं आज रेडिओ विश्वासला तुम्ही दोघांनी ही मुलाखत दिली. तुमचे मनापासून धन्यवाद.
2: मनापासून आभार मानतो तुमचे.
1: थँक्यू.
0: थँक्यू. परत भेटूया याच दिवशी याच वारी. तोर ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
3: प्यार दिवाना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे लाला सत्तार यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि संगीतकार राहुल देववर्मन यांच्या आवाजात। आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया कटी पतंग या चित्रपटामधली।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. तुलसी विवाह या चित्रपटामधलं कवी प्रदीप यांची गीतरचना. संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शकील बदायनी यांची ही गीतरचना, संगीत दिला आहे रवी यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दो बदन या चित्रपटामधलं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरो
2: साहिल लुधियानवी यांचं गीत या गीताला संगीत आहे रवी यांचं हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात
3: जिंदगी गुजारने को साथी एक चाहिए

0: सही हुस्न घर नहीं।
1: एवढी करायची मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा, व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह। तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला। अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088। विश्वास बँक, विश्वासाचे नाते।
2: या चित्रपटामधलं शकील बदायनी यांचं गीत ऐकूयात, स्वर मोहम्मद रफी यांचा, संगीतकार नौशाद।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
4: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: बिल या वस्तू कानातले
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
5: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स. अगुरु
6: संगीत ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं हम तुम और वो या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि विनोद खन्ना यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: हरे भरे
1: हरे हरे
0: तू का हे डरे डरे
1: हरे हरे
0: आज थाली तुझा
1: राधे श्याम।

0: झाले भरे भरे तुका हे डरे डरे आज झाले तुझ्या।
1: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं द ट्रेन या चित्रपटामधलं। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी।

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिकहून आणि आजचा कार्यक्रम आहे सुखन. सुखन म्हणजे शायरी, काव्य. विलक्षण सुंदर अर्थ असणारा उर्दूतला हा एक शब्द. मुळातच नर्म लहेजा असणारी नजाकतीची उर्दू भाषा आणि त्या भाषेत काव्यासाठी रचलेला हा सुंदर शब्द. काव्य म्हटलं की त्यातल्या विषयांचं वैविध्य नजरेसमोर येतं. लिहिणाऱ्या लेखणीला यातले अनेक विषय आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर साद घालतात आणि भाषा कुठलीही असो, लेखणी त्या विषयाला अनुसरून काव्य लिहित जाते. आयुष्याविषयी बोलताना जेव्हा प्रत्यक्ष आयुष्याचाच विचार येतो तेव्हा जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही म्हणत अनेक कवींनी आयुष्यावर व शायरीने या जिंदगी नावाच्या कोड्याविषयी लिहिलेले लेखन आठवल्याशिवाय राहत नाही. उर्दू भाषेच्या विलक्षण गोडव्यासह असणाऱ्या अथांग महासागरामध्ये जिंदगीविषयी विविध शायरांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि त्यातलेच माझे काही आवडते शेर आपण आजच्या सुखनमधून ऐकणार आहोत. सुरुवात करूया फानी बदायुनी नावाच्या शायरच्या पुढील शेरपासून. हा शेर माझ्या अगदी मनाजवळचा. शायर म्हणतात, एक मुअम्मा है समझने का न समझाने का, एक मुअम्मा है न समझने का न समझाने का, जिंदगी काहे को है ख्वाब है दीवाने का. आयुष्य नावाची ही गंमत, हा मुअम्मा हे समजण्याचं किंवा समजवून सांगण्याची ही गोष्टच नाही. हे आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे आणि स्वप्न तरी कोणाचं, ये ख्वाब है दीवाने का. त्यामुळे आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या अनेक अतर्क्य घटनांचा गोषवारा म्हणजे आयुष्य असं वाटताना शायर सहज सांगतो की बाबा रे, हे एक स्वप्न आहे आणि तेही कोणाचं, तर एका दिवान्याचं. म्हणजे हे आयुष्य सुटसुटी सोपं सरळ रेषेवर असेल असा विचारच करायला नको. विश्वाच्या विराट पसाऱ्यातलं एका सूक्ष्म कणापेक्षाही लहानसं आणि केवळ काही वर्षांपुरतं असणारं आपलं अस्तित्व खरं तर, पण या ओण्या पुऱ्या कालावधीत आयुष्य विविध कोडी घालत जातं. नेमकं काय आहे हे आयुष्य, कसं जगायचं असा प्रश्न पडतो तेव्हा निदा फाजली त्यांच्या शांत लेखणीला अनुसरून एक उत्तर देतात. ते म्हणतात, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, यही है जिंदगी कुछ ख्वाब चंद उम्मीदे, इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो. जीवनाच्या या वाटेवर ख्वाब उम्मीदे यांना शायर चक्क खिलौने म्हणतो आणि कधीतरी कुठल्या तरी क्षणी आपल्याला देखील ते पटलेलं असतं. बालपणीचा सुखाचा काळ, नवथर तारुण्य, आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी केलेली धडपड, या सगळ्याच्या पुढे जाताना प्रगल्भतेच्या टप्प्यावर जीवनाकडे समजुतीने बघण्याचा दृष्टिकोन मिळतो आणि तेव्हा एक शेर सामोरा येतो, जिंदगी शायद इसी का नाम है, जिंदगी शायद इसी का नाम है दूरिया मजबूरिया तन्हाइया. कैफ भोपालींचं हे म्हणणं आपण समंजसपणे मग ऐकून घेतो. उर्दू शायरी वाचणाऱ्या, अभ्यासणाऱ्या किंवा शायरीवर प्रेम असणाऱ्या अनेकांचे फिराक गोरखपुरी व जॉन एलिया हे लाडके शायर. या दोघांनी जिंदगीवर लिहिलं नसतं तर नवल. फिराक गोरखपुरी म्हणतात, मौत का भी इलाज हो शायद, मौत का भी इलाज हो शायद, जिंदगी का कोई इलाज नहीं.
तर एकीकडे जॉन एलिया म्हणतो, जो गुजारी न जा सकी हमसे, जो गुजारी न जा सकी हमसे, हमने वो जिंदगी गुजारी है. आणि मग आपल्यापैकी अनेकांच्या मनातील भावनांना या शब्दांमधून नेमकी वाट मिळते. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया. साहिरचं हे गीत, ही गजल ऐकलेली नाही असा रसिक विरळा, मात्र जिंदगीबद्दल साहिर एक विलक्षण शेर लिहितो. तो म्हणतो, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, इस तरह जिंदगी ने दिया है हमारा साथ, जैसे कोई निभा रहा हो रकीब से. रकीब म्हणजे प्रतिस्पर्धी, एखाद्या प्रतिस्पर्ध्याशी वागावं त्याप्रमाणे आयुष्य आमच्याशी जरा परकेपणानेच वागलेलं आहे. एक वेगळंच क्षितिज कवितेच्या आसमंताला कायमच देऊ पाहणारे गुलजार जिंदगीविषयी लिहितात, जिंदगी यू हुई बसर तन्हा, जिंदगी यू हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा. अनेक लोक सोबत असले तरी एकाकीपणा येतो हे सांगणारी गुलजारांची ही लेखणी. अर्थात आयुष्य म्हणजे निराशाच नव्हे तर उमळणाऱ्या कळ्या, फुलपाखर, इंद्रधनुष्य, हसणारी तान्ही मुलं, निर्व्याजपणे एकमेकांची साथ देणारी माणसं, हे देखील आयुष्यच. आणि म्हणूनच इमाम बख्श नासिक असं लिहितात, जिंदगी जिंदा दिली का है नाम, जिंदगी जिंदा दिली का है नाम, मुर्दा दिल खाक जिया करते है. आपण उमेदीने आणि जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून असावं हे जाणवून देणारा हा शेर. आयुष्याच्या भल्याबुऱ्या अनुभवांमधून पार होताना त्या अनुभवांचे वयाच्या विविध टप्प्यांवर निरनिराळे अन्वय लागताना एक अतिशय महत्त्वाचा शेर आठवतो, तो पुन्हा फिराक गोरखपुरींचा. ते म्हणतात, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, बहुत पहले से हम उन कदमों की आहट जान लेते हैं, तुझे जिंदगी हम दूर से पहचान लेते हैं. एक न उलगडणारं कोडं वाटणाऱ्या आयुष्याच्या थेट नजरेत नजर घालून बघण्याची आणि तुला आम्ही आता ओळखून आहोत असं सांगण्याची फिराक गोरखपुरी यांची ही पद्धत मग आपल्याला देखील जगण्याची एक नवीन नजर देऊन जाते. आयुष्य नावाचा प्रवास सुरू असतो, सुरू राहतो. सुखांच्या आजच्या भागात आयुष्याविषयी इतकंच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित नासिक हूँ, धन्यवाद.

ऐकूया बलवान या चित्रपटामधलं गीत. गोहर कानपुरी यांच्या गीताला संगीत आहे महेश किशोर यांचं. ऐकूया आशा भोसले आणि अरुण बक्षी यांच्या आवाजात.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये भाई भाई या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बिखरे मोती या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अंजान यांचं गीत गोला बारूद या चित्रपटामधलं, अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी।

0: पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना, आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत पुरस्कार या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

चित्रपट युद्धांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी. एम जी हशमत यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत हादसा या चित्रपटामधलं.

0: एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं, आणि हे गीत आहे फासले या चित्रपटामधलं। गीतकार शेहेरियार, संगीतकार शिवहरी,

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात मशरूह सुलतानपुरी यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत फैसला या चित्रपटामधलं.

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: काय ग सोनिका, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः. कहाणी जुबली कुमारची. की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, मिलन लुटता गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, काळ हे सर्व आपल्याकडनं करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. कालाय तस्मै नमः अंतर्गत आज आपण बोलणार आहोत जुबली कुमार म्हणजे राजेंद्र कुमार विषयी. राजेंद्र कुमार याचं नाव राजेंद्र कुमार तुली. जन्म 20 जुलै 1927, हिंदू पंजाबी खत्री परिवारात. आजोबा मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर, वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय सिंध कराचीमध्ये. पण 1947 फाळणीनंतर सर्व सोडून भारतात यावं लागलं तेव्हा राजेंद्र कुमार यांनी फिल्म लाईनमध्ये नशीब आजमावण्याचं ठरवलं. त्यांना हिरो मूवीच व्हायचं नव्हतं, त्यामुळे लगेच काम मिळालं. ते HS रावेल म्हणजे आपले हरबन सिंग रावेल ज्यांनी गाजलेले मुस्लिम संस्कृती आधारित सिनेमे केले, मेरे महबूब, लैला मजनू, त्यांचे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. जवळपास 5 वर्षे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या काळात HS रावेल यांनी पतंगा, पॉकेटमार व सगाई हे सिनेमे केलेत. सहाय्यक दिग्दर्शकचं दुसरं नाव म्हणजे कुली, हमाल. पडेल ते काम करण्याची तयारी असावी लागते, अगदी दिग्दर्शक सांगेल ते. या तिन्ही सिनेमात राजेंद्र कुमार यांनी लहान सहान भूमिका केल्या. पण पतंगा म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतं संगीतकार श्रीरामचंद्र यांचं हे गाणं, गोप आणि निगार सुलताना यांच्यावर. यात आवाज पण श्रीरामचंद्रचाच आहे. मेरे पिया गए रंगून किया है वहां से टेलिफोन.
1: हॅलो, हिंदुस्तान का तेरा तू. हॅलो, मैं रंगून से बोल रहा हूं. मैं अपनी बीवी रेणुका देवी से बात करना चाहता हूं. हां हां,

या गाण्यात स्वतः श्रीरामचंद्र आणि शमशाद बेगम यांचा आवाज आहे. देवानंद व गीताबाली यांचा पकडमार हा पण विचित्र रावल यांचा सिनेमा. संगीतकार होते मदन मोहन. हे गाणं तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात फारच लोकप्रिय झालं होतं. तुम्ही ऐकलं असणारच हे गाणं.

1950 राजेंद्र कुमारला एक बऱ्यापैकी मोठा रोल मिळाला होता केदार शर्मांच्या जोगन मध्ये. यामध्ये दिलीप कुमार व नरगिस होते, संगीतकार होते बुलो शिराणी आणि राग दरबारीतलं हे गाणं बरंच फेमस होतं. घुंघट के पटखो.

1955 राजेंद्र कुमारचा पहिला सोलो हिरो म्हणून सिनेमा आला, तो होता देवेंद्र गोयल यांचा वचन. यात राजेंद्र कुमार सोबत नायिका गीताबाली होती, संगीतकार रवी. देवेंद्र गोयल आणि संगीतकार रवी यांची ही जोडी या सिनेमापासून जी जमली ती अगदी शेवटपर्यंत कायम राहिली. यातलं हे गाणं जब लिया हात में हात,

पुढच्याच वर्षी सिनेमा दिया और तुफान कथा गदी माडगुळकरांची होती. दिग्दर्शक प्रभात कुमार, यात राजेंद्र कुमार, नंदा, वत्सला देशमुख, केशवराव दाते, संगीतकार ते वसंत देसाई आणि गीतकार भरत व्यास.

1956 चा पुढचा सिनेमा होता मेहबूब प्रोडक्शनचा आवाज. रवींद्र कुमार, नलिनी जयवंत, संगीत सलील चौधरी यांचं होतं. आधी दिग्दर्शक मेहबूब खानच होते, पण नंतर ते काम जिया सर यांनी केलं. खुर्शीद बावरा यांच्या आवाजातलं आणि विश्वामित्र यांनी लिहिलं हे गाणं, ओ जी तेरी मुठ्ठी में मैं, हे पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं.

पुढचा सिनेमा एक फार मोठा ब्लॉकबस्टर होता, ज्याने राजेंद्र कुमारच नाही तर त्यातल्या सर्व लोकांना खूपच मदत झाली. महबूब खान यांनी 1940 दशकात औरत नावाचा एक सिनेमा बनवला होता, भारतीय स्त्रीची कहाणी. त्यात मुख्य भूमिकेत सरदारा अख्तर होत्या, सुरेंद्रनाथ, याकूब, कन्हैयालाल, संगीत अनिल विश्वास यांचं होतं. सिनेमा खूपच चालला, यात कोरडा दुष्काळ दाखवला होता. याचाच रिमेक महबूब खान यांनी केला मदर इंडिया या नावाने. मुख्य भूमिकेत होती नरगिस, राजकुमार, राजेंद्र कुमार, कुमकुम, सुनील दत्त, अजरा मुकरी. हा सिनेमा 1957 आला. 1940 ते 1957 17 वर्षात सर्वच बदललं होतं. पण एकमेव कलाकार कन्हैयालाल असे होते ज्यांनी औरतमध्ये पण सावकाराची भूमिका केली होती आणि मदर इंडियामध्ये पण तेच सावकार सुखी लला झाले होते. गीतकार शकील बेदार आणि संगीतकार नौशाद.

भारतीय स्त्रीचा संघर्ष, सावकार खऱ्या अर्थाने भारतीय समाजाचं चित्रण, जुन्या काळातली लग्न, ती बैलगाडी, ती मस्ती, हे गाणं तर फारच छान होतं.

परिस्थितीमुळे मुलगा सुनीलदा डाकू बनतो आणि शेवटी सावकाराच्या मुलीच्या लग्नात डाकू म्हणून येतो. पण समोर आई उभी, तिचं नाव असतं राधा, मुलाचं नाव असतं बिरजू. बिरजू, मैं गाव के लिए अपनी जान दे सकते हूँ पर इज्जत नहीं दूंगी. डाकू मुलाला हा विश्वास की आपली आई आपल्याला मारणारच नाही, पण ती मदर इंडिया आपल्या मुलावर बंदूक चालवते. याच सिनेमाच्या एका आगीच्या प्रसंगात सुनील दत्तने नरगिसची प्राण वाचवले जीवाचा पर्वा न करता. नंतर सुनील दत्त नरगिस यांनी लग्न पण केलं. ना मैं भगवान हूँ ना मैं शैतान हूँ, अरे दुनिया बनाने वाले मैं तो

दुनिया रंगरंगली हा राजेंद्र कुमारचा पुढचा सिनेमा, ज्यात त्याच्यासोबत श्यामा, चांद उस्मानी, जॉनी वॉकर, संगीत ओपी नय्यर यांचं होतं आणि गीतकार जानिसार अख्तर म्हणजे आपल्या जावेद अख्तरची वडील. यातलं हे गाणं अरे बालमा कितना जालम

खदानजी हा राजेंद्र कुमारचा पुढचा सिनेमा दिग्दर्शक होते. प्रेम नारायण अरोरा यात बलराज सहानी मुख्य भूमिकेत होते. राजेंद्र कुमार सोबत श्यामा हिरोईन होती. संगीतकार मदन मोहन. आशा भोसलेचे गाणं तुम्ही नक्कीच ऐकले असेल, आई दिवाळी आई कैसे उजाले.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% पर्यंत. ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: 2 1 2 3 baby ya ya ya ya ya ya ya ya ya
1: 1

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।
1: आजन जाने पागल मनवा काहे को घबराए, हित हित हित की आए रे तबियत पिसकी

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुरा.

शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

या क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: फरियाद है।
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो।
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
1: हो लगेचच कॉल करतो।
3: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे। तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अरे

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: 8:05 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.